0: आकाशवाणी पुणे विजयालक्ष्मी साळवी प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। शेतकऱ्यांच्या खात्यात दिवाळीपूर्वी 5000 रुपये जमा करण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय। राज्यातील आणखी 40 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर। अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांना प्रत्येकी 2000 रुपयांची भाऊबीज। दिव्यांगांना दिल्या जाणाऱ्या आर्थिक मदतीच्या निकषांमध्ये बदल। आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावर तोडगा सुचवण्यासाठी केंद्र सरकारकडून समितीची स्थापना। आता सविस्तर बातम्या। राज्यातल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर 5000 रुपयांचा अग्रिम जमा करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत काल घेण्यात आला। दिवाळीच्या तोंडावर शेतकऱ्यांना दिलासा देण्याच्या दृष्टीनं हा निर्णय घेण्यात आल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत सांगितलं। त्याचबरोबर राज्यातल्या आणखी 40 तालुक्यांना दुष्काळी म्हणून जाहीर करण्याचाही निर्णय काल या बैठकीत घेण्यात आला। त्यामुळे राज्यातील दुष्काळी तालुक्यांची संख्या 305 झाली आहे। राज्यातील मंत्रिमंडळाची बैठक झाल्यानंतर फडणवीस यांनी माध्यम प्रतिनिधींशी बोलताना याविषयी माहिती दिली। शेतकऱ्यांकडून कर्ज वसुलीसाठी कुठल्याही प्रकारचा तगादा लावण्यात येऊ नये अशी सक्त ताकीद संबंधित सोसायट्या, जिल्हा बँका, राष्ट्रीयकृत बँका आणि मायक्रो फायनान्स कंपन्यांना दिल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं। दुष्काळी तालुक्यातील विद्यार्थ्यांचं परीक्षा शुल्क कोणतेही निकष न लावता सरसकट माफ करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत। जनावरांसाठीच्या चाऱ्याच्या उपलब्धतेबाबत कालच्या बैठकीत आढावा घेण्यात आला। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घटनात्मक पदावरून केलेल्या जनसेवेला 25 वर्ष पूर्ण झाली म्हणून त्यांचं अभिनंदन करणारा ठराव काल मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर करण्यात आला। एमपीएससी परीक्षेतील पारदर्शकतेसाठी सरकार कटिबद्ध असून यासाठी चौकशी समिती आणि व्ही राधा समिती नियुक्त करण्यात आली आहे अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल पुण्यात दिली। पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या आमदार आणि नगरसेवकांच्या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते। यंदा कमी पावसामुळे ऊस उत्पादन घटण्याची शक्यता असून साखर कारखान्यांनी 15 ऑक्टोबरपासून गाळप सुरु करावं असं आवाहन मुख्यमंत्री केलं। पुण्यातल्या ईएसआयसी रुग्णालयाला संलग्न वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यास केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं मान्यता दिली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल याबाबतची घोषणा केली। यानुसार 2027-28 या वर्षापासून 50 विद्यार्थी संख्येसाठी हे महाविद्यालय सुरू होणार आहे। या निर्णयाबद्दल फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय आरोग्यमंत्री JP नड्डा यांचे आभार मानले आहेत।
1: पहिल्यांदा पुणेकरांकरता एक चांगली बातमी देतो। आपल्याला माहिती आहे की आपल्या ईएसआयसी हॉस्पिटलला मेडिकल कॉलेज करण्याकरता एक प्रस्ताव दाखल झाला होता आणि 2 वेळा नॅशनल मेडिकल काउन्सिलने तो नाकारला होता। त्या संदर्भात माननीय केंद्रीय मंत्र्यांकडे एक आपण अपील दाखल केलं होतं। आजच माननीय केंद्रीय मंत्र्यांनी ते अपील मान्य करून MBBSच्या 50 जागांकरता ASICच्या मेडिकल कॉलेजला मान्यता दिलेली आहे। त्यामुळे निश्चितपणे एक पुणेकरांची मागणी पूर्ण झालेली आहे।
0: पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या सार्वजनिक क्षेत्रातील कारकिर्दीची 25 वर्ष पूर्ण करत आहेत। यानिमित्त सुरू असलेल्या विशेष वृत्त मालिकेत आज जाणून घेऊया आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेविषयी।
2: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना 2018 सुरू झाली आणि त्यानंतर गरिबी आणि आरोग्य सेवा यामधील समीकरण बदललं। प्रत्येक कुटुंबाला 5 लाख रुपयांपर्यंत वार्षिक कॅशलेस संरक्षण देणारी ही योजना प्रथम देशातल्या 40% लोकांसाठी लागू झाली। योजनेची व्याप्ती टप्प्याटप्प्यानं वाढवण्यात आली आणि त्यामुळेच जून 2026 पर्यंत 37,413 सार्वजनिक आणि खासगी रुग्णालयांमध्ये सुमारे 13 कोटी रुग्णांना दाखल करणं शक्य झालं। आयुष्मान कार्डमुळे महिलांना आरोग्य सेवा मिळणं अधिक सुलभ झालं। आयुष्मान कार्ड धारकांमध्ये महिलांचा वाटा जवळजवळ 49% आहे। या योजनेची व्याप्ती पुढे वाढवण्यात आली। आयुष्मान वय वंदना कार्डच्या माध्यमातून 6 कोटी ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या सामाजिक आर्थिक स्थितीचा विचार न करता समाविष्ट करण्यात आलं आहे। आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना लागू झाल्यामुळे दर्जेदार आरोग्य सेवा ही भारतीयांसाठी चैन न राहता आरोग्यपूर्ण जीवनाचा ती पाया ठरली। आकाशवाणी बातम्यांसाठी मेघना देशपांडे पुणे।

राज्यातल्या दुष्काळी तालुक्यात बंद असलेल्या पाणीपुरवठा योजना तातडीनं सुरू कराव्यात. पिण्याच्या पाण्यासाठी टँकर हा शेवटचा पर्याय ठेवून त्यापूर्वी अन्य सर्व योजना पडताळून पाहाव्यात असे निर्देश महसूल मंत्री आणि दुष्काळासंदर्भातील मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. उपसमितीच्या बैठकीत ते काल बोलत होते. एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत कार्यरत अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना दिवाळीपूर्वी शासनाकडून भाऊबीज भेट म्हणून प्रत्येकी 2000 रुपये देण्यात येणार असल्याची माहिती महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी काल दिली. राज्यात सुमारे 2,14,000 अंगणवाडी सेविका आणि मदतनीस कार्यरत आहेत. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात.

व्यक्तींना आर्थिक मदत करण्याच्या निकषांमध्ये बदल करण्याचा निर्णय काल केंद्रीय मंत्रिमंडळानं घेतला. त्यानुसार जन्मापासून दिव्यांग आणि 40% दिव्यांग असलेल्या व्यक्तींना आर्थिक मदत देण्यात येणार आहे. यापूर्वी ही मदत संज्ञान झाल्यानंतर 18 वर्षापासून मिळत होती. तसंच 80% अपंगत्व असलेल्यांनाच दिव्यांगजन संबोधलं जात होतं. रेल्वेतल्या 11,40,000 अधिक कर्मचाऱ्यांना बोनस देण्याचा निर्णयही काल मंत्रिमंडळानं घेतला. या कर्मचाऱ्यांना कमाल 17,951 रुपये बोनस म्हणून मिळतील. याशिवाय IDBI बँकेतला 60% अधिक सरकारी हिस्सा विक्रीलाही मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. कॅनडाच्या फायरफॅक्स फायनान्शियल होल्डिंग्जला 52,878 रुपयांना हा हिस्सा विकला जाईल. त्यानंतर केंद्र सरकार आणि LIC एकंदरीत हिस्सा 34% असेल अशी माहिती केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली. ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्यांचं निराकरण करण्याच्या दृष्टीनं उपाययोजना सुचवण्यासाठी केंद्र सरकारनं एका समितीची स्थापना केली आहे. नीती आयोगाचे माजी सदस्य प्राध्यापक रमेश चंद या समितीचे अध्यक्ष असतील. महाराष्ट्र आणि कर्नाटकातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे प्रतिनिधी, केंद्रीय कृषी मंत्री तसंच केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री यांच्यातल्या बैठकीत ही समिती स्थापन करण्याबाबत चर्चा झाली होती. नागपुरात 70 धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळ्यासाठी दीक्षाभूमीवर अनुयायांची अलोट गर्दी झाली होती. भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी 14 ऑक्टोबर 1956 रोजी नागपूरच्या ऐतिहासिक दीक्षाभूमीवर लाखो अनुयायांसह बौद्ध धर्माची दीक्षा घेतली होती. या ऐतिहासिक घटनेच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी देशभरातून लाखो आंबेडकरवादी अनुयायी आणि बौद्ध बांधव दीक्षाभूमीवर दाखल झाले होते. राज्यातल्या सर्व माध्यमांच्या सुमारे 2,10,00,000 विद्यार्थ्यांना स्काउट गाईडचं प्रशिक्षण बंधनकारक करण्याचे निर्देश शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी काल दिले. राज्यातल्या सुमारे 17,33,000 विद्यार्थ्यांना सध्या स्काउट गाईडचं प्रशिक्षण दिलं जातं. या प्रशिक्षणाची व्याप्ती राज्यातील सर्व माध्यमांच्या शाळांपर्यंत वाढवण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या साहित्यिक कवी आणि कलावंतांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी पहिलं घुंगूरकाठी जिल्हास्तरीय मराठी साहित्य संमेलन 1 नोव्हेंबरला होणार आहे. ज्येष्ठ कवी डॉ महेश केळुसकर संमेलनाध्यक्ष तर ज्येष्ठ रंगकर्मी श्रीनिवास नार्वेकर उद्घाटक असतील. या संमेलनात मालवणी लोकसाहित्य परिसंवाद, कथाकथन, दशावतार कलावंतांची मुलाखत, मालवणी कवितांचा नाट्याविष्कार आणि कविसंमेलन अशी 7 सत्रं होणार आहेत. सांगलीत 5 महाराष्ट्र राज्य टेबल टेनिस मानांकन स्पर्धेचं उद्घाटन काल झालं. महाराष्ट्र राज्य टेबल टेनिस असोसिएशनच्या मान्यतेनं सुरस फाउंडेशन आणि सांगली जिल्हा टेबल टेनिस असोसिएशन यांनी संयुक्तपणे या स्पर्धेचं आयोजन केलं आहे. या स्पर्धेसाठी राज्यातल्या विविध जिल्ह्यांमधून 700 खेळाडू सहभागी झाले होते. क्रिकेट. हैदराबाद इथं काल झालेल्या 4th T20 सामन्यात वेस्ट इंडिजनं भारतावर 24 विजय मिळवला. त्यामुळे 5 या मालिकेत आता दोन्ही संघ 2-0 असे बरोबरीत आहेत. वेस्ट इंडिजनं दिलेल्या 248 धावांच्या लक्ष्याचा पाठला करताना भारतीय संघ 223 धावाच करू शकला. मालिकेतला 5 निर्णायक सामना येत्या शनिवारी बंगळुरू इथं होणार आहे. हवामान. राज्यात येत्या 2 दिवसात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. शेतकऱ्यांच्या खात्यात दिवाळीपूर्वी 5,000 रुपये जमा करण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय. राज्यातील आणखी 40 दुष्काळ जाहीर. अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांना प्रत्येकी 2,000 रुपयांची भाऊबीज. दिव्यांगांना दिल्या जाणाऱ्या आर्थिक मदतीच्या निकषांमध्ये बदल. आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावर तोडगा सुचवण्यासाठी केंद्र सरकारकडून समितीची स्थापना. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: प्लॅटिनम गोल्ड खरा सोना।
1: 100.1 MHz वरती आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची FM गोल्ड वाहिनी। सकाळचे ठीक 10 वाजलेले आहेत। मनस्पर्शी कार्यक्रमामध्ये मी दुहिता सोमणखीर तुम्हा सगळ्या श्रोत्यांचं मनापासून स्वागत करते।

काही वैशिष्ट्यपूर्ण दिनविशेष म्हणजे आजच्या दिवसाचं काय महत्त्व आहे त्याच्याबद्दल आपण जाणून घेणार होतो. आणि त्यामध्ये पहिल्यांदाच आज 15 ऑक्टोबर म्हटल्यानंतर आपल्याला आठवण येते ती भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांची. 15 ऑक्टोबर हा त्यांचा जन्मदिवस अर्थात आपण आता ती त्यांची जयंती म्हणून साजरी करतो आणि हाच दिवस वाचन प्रेरणा दिवस म्हणून सुद्धा साजरा केला जातो. डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी भारताच्या नागरी अंतराळ कार्यक्रमात आणि लष्करी क्षेपणास्त्र विकासाच्या प्रयत्नांमध्ये खूप मोठा सिंहाचा वाटा असा दिलेला होता आणि म्हणूनच ते भारताचे मिसाईल मॅन म्हणून ओळखले जाऊ लागले. 1998 भारताच्या पोखरण अणुचाचण्यांमध्ये त्यांनी महत्त्वपूर्ण संघटनात्मक तांत्रिक राजकीय भूमिका बजावलेली होती आणि 1974 भारताने केलेली जी मूळ अणुचाचणी होती त्यानंतरची ही पहिलीच चाचणी होती आणि यामध्ये सुद्धा त्यांनी बजावलेल्या अत्यंत महत्त्वाच्या भूमिकेमुळे या विषयातल्या संशोधनाच्या क्षेत्रामध्ये आणखीन खूप मोलाचं संशोधन पुढच्या टप्प्यांवरती होऊ शकलं. आणि वाचन प्रेरणा दिवस हा त्यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जाणारा दिवस आहे. विविध संस्थांमधनं, विविध शाळांमधनं, महाविद्यालयांमधनं सार्वजनिक पणे एकत्रितपणे विविध विषयावरच्या साहित्याचं, ग्रंथांचं वाचन केलं जातं आणि हा दिवस साजरा केला जातो. मग आज तुम्ही काय वाचणार आहात?

आणखी एका दिनविशेषाबद्दल आपण जाणून घेणार आहोत आणि तो आहे आजच्या दिवशी म्हणजे 15 ऑक्टोबरला आंतरराष्ट्रीय ग्रामीण महिला दिवस साजरा केला जातो. काय होतं की आपण जागतिक स्तरावरती किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावरती 8 मार्च हा जागतिक महिला दिवस म्हणून खरं तर साजरा करतो, पण तरीही विशेषत ग्रामीण भागामध्ये राहणाऱ्या स्त्रिया, त्यांना करावे लागणारे कष्ट किंवा त्यांच्या समस्या या अधिक गडद आहेत खरं तर शहरी भागात राहणाऱ्या स्त्रियांपेक्षा, असं म्हणायला हवं. आणि म्हणूनच ग्रामीण भागाचा जो दिवसेंदिवस विकास होत चाललेला आहे किंवा ग्रामीण भागसुद्धा दिवसेंदिवस अनेक विविध प्रकारे छोट्या छोट्या उद्योगांमधून विकासाची कास धरतोय, तर ह्या सगळ्यामध्येच ग्रामीण भागातल्या महिलांचा अतिशय महत्त्वपूर्ण वाटा आहे आणि त्यांचं सक्षमीकरण अधिक होणं हे जरुरीच आहे. म्हणूनच ग्रामीण महिला हा या शेती, अन्न उत्पादन, कुटुंबाचं पालनपोषण, पर्यावरण संवर्धन हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे, तर अशा क्षेत्रांमध्ये खूप महत्त्वाची भूमिका बजावतात. आणि म्हणूनच ग्रामीण महिलांच्या कार्याचा किंवा एकंदरीतच समाजामध्ये त्यांच्या कर्तृत्वाचा काय सहभाग आहे याच्याबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी हा आजचा दिवस, जागतिक ग्रामीण महिला दिवस.

0: इन्वेस्टर जागरूकता उपक्रम। अधिक माहितीसाठी सेबी इन्वेस्टर वेबसाइट वर विजिट करा किंवा सेबी सारथी ऐप डाउनलोड करा।
1: अरे या E20 ला घेऊन काय कन्फ्युजन आहे?
2: मला तर फुल कॉन्फिडेंस आहे। तज्ञांनी टेस्ट केल्यावर कोणत्याही इंजिनची झीज आढळली नाही। E20 मुळे इंजिन लॉकिंग कमी होतं आणि हाय ऑक्टेनमुळे पिकअपही अमेझिंग मिळतो।
1: मग तर नो कन्फ्युजन, ओनली कॉन्फिडेंस।
2: भारत सरकारचा उपक्रम, तेल विपणन कंपन्यांद्वारे जनहितार्थ प्रसारित।
3: ACP NDT कानून के विभिन्न प्रावधानों के तहत लिंग जांच करने और करवाने वाले दोनों को 3 से 5 साल तक की कैद और जुर्माने की सजा है।
4: स्वास्थ्य एवं परिवार कल्याण मंत्रालय, भारत सरकार द्वारा जनहित में जारी।
2: ज्या इंधनावर 15 ते 20 वर्ष संशोधन झालंय, ऑटोमोबाईल इंडस्ट्री, ARAI, SIMA, BIS सारख्या संस्थांनी तिला परखून घेतलंय, नीती आयोगाने स्वतः तिची अंमलबजावणीचं धोरण तयार केलंय,
1: तर मग ती विश्वासार्हच असणार ना?
2: अगदी बरोबर। E20 तसंच वैज्ञानिक दृष्ट्या प्रमाणित आणि सुरक्षित इंधन आहे। भारत सरकारचा उपक्रम, तेल विपणन कंपन्यांद्वारे जनहितार्थ प्रसारित।

हे गाणं आपण ज्यांच्या स्वरामध्ये ऐकलं ते ज्येष्ठ शास्त्रीय गायक पंडित संजीव अभ्यंकर यांचाही आज जन्मदिवस आहे आणि त्याच निमित्ताने त्यांच्या स्वरांमध्ये खास आपण हे गाणं ऐकलेलं आहे. शिवाय नाटककार, लेखक, विनोदी कथाकार वसंत सबनीस यांचा आज स्मृतिदिन आहे. त्यांचं मूळ नाव रघुनाथ दामोदर सबनीस असं होतं. चिल्लर खुर्दा, भारूड, मिरवणूक, पंगत, आमची मेली पुरुषाची जात हे त्यांचे अतिशय प्रसिद्ध असे लेखसंग्रह होते आणि त्यांनी लिहिलेल्या कथांवरून दादा कोंडके यांचे अतिशय प्रसिद्ध असे एकटाजीव सदाशिव आणि सोंगाड्या हे चित्रपट निर्माण झालेले होते. तसंच गम्मत जम्मत, एकापेक्षा एक, नवरी मिळे नवऱ्याला, अशी ही बनवा बनवी, बाळाचे

0: स्वतः तिची अंमलबजावणीचं धोरण तयार केलंय
1: तर मग ती विश्वासार्हच असणार ना.
0: अगदी बरोबर. E20 तसंच वैज्ञानिक दृष्ट्या प्रमाणित आणि सुरक्षित इंधन आहे. भारत सरकारचा उपक्रम, तेल विपणन कंपन्यांद्वारे जनहितार्थ प्रसारित.
2: FM गोल्ड खरा सोना.

0: नऊ दिवस करू या देवीच्या नऊ रूपांची आराधना।
1: अहो पण आपल्या आजूबाजूला ही आहेत की कर्तृत्व संघर्ष आणि जिद्दीनं आपलं वेगळं विश्व घडवणाऱ्या नवदुर्गा।
0: कुणी प्रतिकूल परिस्थितीत दोन हात करतय, कुणी आपल्या कर्तृत्वाने नव आकाश गाठतय,
1: कुणी समाजासाठी झटतय तर कुणी आपल्या स्वप्नांना नवी दिशा देतय।
0: त्यांच्या संघर्षाची कहाणी, त्यांच्या यशाचा प्रवास
1: आणि त्यांच्या अनुभवातून मिळणारी प्रेरणा।
0: या नवरात्रीत भेटूया अशाच काही प्रेरणादायी स्त्रियांना ज्यांच्यात आहे दुर्गेची शक्ती,
1: कर्तृत्वाची ओळख आणि स्वप्नांना गवसणी घालण्याची जिद्द।
0: हॅशटॅग नवदुर्गा या कार्यक्रमात
1: दिनांक 11 ऑक्टोबर ते 20 ऑक्टोबर सकाळी 11 वाजता आकाशवाणी मुंबईच्या 100.1 FM गोल्ड वाहिनीवर
0: हॅशटॅग नवदुर्गा उत्सव प्रेरणेचा।

0: FM Gold, खरा सोना।
1: 101 मेगाहर्ट्झ वरती आपण ऐकताय कार्यक्रम मनस्पर्शी, आणि कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच मी जेव्हा वाचन प्रेरणा दिवसाचा उल्लेख केलेला होता त्यावेळेला आपल्याला विचारलं होतं की आज आपण काय वाचणार आहात किंवा आपण काय वाचत आहात, तर आपल्या श्रोत्या दीपा पालकर यांनी सांगितलेलं आहे की शाश्वत नैसर्गिक शेती नावाचं राजेंद्र भट यांचं पुस्तक त्या सध्या वाचतायत। तर कुतूहलाने पोटी मी त्यांना विचारलं की मग तुम्ही त्यातले काही प्रयोगही करणार का, तर त्या म्हणाल्या की माझ्या काही शेतकरी मैत्रिणी आहेत तर त्यांना मला हे प्रयोग करायला सांगता येतील, माझ्या वाचनात आलेलं चांगलं काही मला त्यांच्यापर्यंत पोहोचवता येईल जेणेकरून त्या ज्या प्रकारची शेती करतात त्याच्यामध्ये काही बदल घडवून आणून शाश्वत शेतीच्या मार्गाकडे त्यांना नक्की नेता येईल। हे सगळं सांगायचा उद्देश एवढाच आहे की आपण जेव्हा पुस्तकं वाचतो तेव्हा ती नेमकी कशासाठी वाचतो, काय उद्देशाने आपण ही पुस्तकं वाचतो, प्रत्येक वेळेला आपण आवड म्हणूनच पुस्तकं वाचतो का की आपल्याला वाचायला आवडतं म्हणून आपण ही पुस्तकं वाचतो, किंवा काही माहिती काही ज्ञान मिळवायचं असतं म्हणून पुस्तकं वाचतो की मनोरंजनासाठी पुस्तकं वाचतो की अगदीच आता काहीच नाही आहे मग आता वेळ घालवण्यासाठी काहीतरी मार्ग हवा म्हणून पुस्तक वाचतो, तर अशी कारणं बरीच असतात। पण तुम्ही ते पुस्तक नेमकं कशासाठी वाचतायत, ते वाचण्याचा उद्देश काय आहे, हा सुद्धा वाचताना तितकाच महत्त्वाचा असतो।

10:51 होता आहेत आणि वाचन प्रेरणा दिनानिमित्त आज तुम्ही काय वाचताय किंवा सध्या काय वाचताय असा जो प्रश्न विचारलेला होता त्याचं आणखीन एक उत्तर आपल्यापर्यंत पोहोचलेलं आहे. चारुशीला म्हात्रे यांनी आपल्याला सांगितलंय की चिमुटभर काळोख नावाची एक कादंबरी त्या सध्या वाचतायत आणि राजकारणामध्ये होरपळलेली जी कुटुंब असतात त्या कुटुंबांच्या काही कथा म्हणजे त्या कुटुंबांची कथा मांडणारी अशी असा हा कथाभाग आहे या कादंबरीचा. आणि त्या चिमुटभर काळोखातून आभाळभर प्रकाश कसा निर्माण केला त्या कुटुंबांनी याची गोष्ट आपल्याला या कादंबरीमध्ये वाचता येते असं त्यांनी सांगितलेलं आहे. तर पुस्तकाबद्दल आपलं बोलणं चाललेलं आहे, वाचनाबद्दल आपलं बोलणं चाललेलं आहे, तेव्हा एक खास असं हे पुस्तकाचं गाणं.

10:58 होत आहेत तेव्हा मनस्पर्शी कार्यक्रमामध्ये आपण इथेच थांबूया. ठीक 11 वाजता आपण ऐकणार आहोत नवरात्र विशेष कार्यक्रम हॅशटॅग नवदुर्गा.

0: FM Gold, खरा सोना।
1: नमस्कार, आपण ऐकत आहात 100.1 MHz आकाशवाणी मुंबई केंद्राची FM गोल्ड वाहिनी। आता आपण ऐकणार आहोत हॅशटॅग नवदुर्गा या नवरात्र विशेष कार्यक्रमात फिटनेस मॅनेजर पूनम मांडवकर यांची आरजे मधुलिका नेरूरकर यांनी घेतलेली मुलाखत।

नमस्कार श्रोते हो, नमस्कार। 100.1 MHz वरती आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची FM गोल्ड वाहिनी, आणि आज तुमच्या सोबत आहे मी, तुमची रेडिओ सखी RJ मधुलिका।

मंडळी, नवरात्रीचे हे नऊ दिवस म्हणजे स्त्री शक्तीचा आणि तिच्यातल्या कला गुणांचा सन्मान करण्याचा उत्सव. आजच्या आधुनिक युगात महिलांनी शिक्षणापासून ते अंतराळ संशोधनापर्यंत अशा विविध क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा वेग

0: या ठसा उमटवलेला दिसतोय. कुटुंब सांभाळण्यासोबतच समाज आणि देश घडवण्यात महिलांचा मोलाचा वाटा आहे. पण हे सगळं करत असताना ती स्वतः मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या कणखर असणं खूप गरजेचं आहे. योग्य तो आहार आणि त्याला जोड हवी ती म्हणजे व्यायामाची. हे सगळं किती महत्वाचं आहे हे काही वेगळं सांगायची गरज नाही. पण मग फिट राहायचं म्हणजे नेमकं काय करायचं बरं आणि ते सहज शक्य आहे का? आज आपण हे सगळं जाणून घेणार आहोत फिटनेस मॅनेजर पूनम शेट्टी मांडगावकर यांच्याकडून. नमस्कार पूनम ताई, आमच्या कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत आहे.
1: नमस्कार. नमस्कार.
0: फिटनेस मॅनेजर पूनम मांडगावकर यांची मी तुम्हाला थोडक्यात ओळख करून देते. गेली 18 वर्ष त्या फिटनेस मॅनेजर म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी डोंबिवलीमध्ये प्रिन्सेस फिटनेस क्लब या नावानं फक्त महिलांसाठी स्वतंत्र असं जिम सुरू केलेलं आहे. एक युवा उद्योजिका म्हणून अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलं आहे. आज आपण हा विशेष कार्यक्रम करत आहोत हॅशटॅग नवदुर्गा. खरं तर स्त्री अशी आहे जी सगळ्या ठिकाणी आपल्याला धावताना दिसते, म्हणजे लहान मुलांचं संगोपन आहे, ऑफिसमधल्या जबाबदाऱ्या आहेत आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या सुद्धा. हे सगळं सांभाळण्यासाठी एक स्ट्रेंथ महत्वाची असते आणि याच्यासाठी हवा तो म्हणजे व्यायाम आणि आहार. हे जर योग्य असेल तर ती स्वतःचं संतुलन व्यवस्थित राखू शकते. आणि या दृष्टिकोनातूनच तुम्ही तुमचं जिम जे आहे ते सुरू केलं साधारणपणे 16 वर्षांपूर्वी. पण त्याआधी थोडंसं मला तुम्हाला विचारावं असं वाटेल की 15 वर्षांपूर्वी असं अचानक काय घडलं की पूर्णपणे तुम्हाला हे क्षेत्र वेगळं जे आहे ते निवडावं असं वाटलं, काय असं घडलं?
1: 15 वर्षाआधी माझा थोडासा जॉब वेगळा होता. त्याच्यामध्ये खूप स्ट्रेस होता, स्वतःकडे लक्ष द्यायला वेळ नसायचा. त्याच्यामध्ये माझं वेट गेन झालं, आळशीपणा झाला. सो हे सगळं मला खूप कुठेतरी असं वाटलं की आपण काहीतरी आता स्वतःसाठी विचार करावा.
0: बरोबर.
1: त्याच्यासाठी मग मी असं हे केलं की स्वतःसाठी थोडीशी दुसरीकडे लक्ष दिलं, योगा वगैरे थोडस स्वतःसाठी चालू केलं. त्याच्यानंतर मला असं वाटलं की हे जे करता करता मला ना खूप त्याच्यामध्ये आवड निर्माण झाली. सो त्या फील्डमध्ये मला असं वाटलं की या फील्डमध्ये खूपच म्हणजे असं चॅलेंजिंग गोष्ट आहे की आपण जर स्वतःला टाइम दिला तर योगा वगैरे करून आपण स्वतः कंट्रोल करू शकतो. वर्कआउट खूप महत्वाचं आहे सध्याच्या लाईफमध्ये. म्हणून मग माझा असा विचार होता की ह्या क्षेत्रामध्ये मला आवड निर्माणच झाली आहे. तर मग मी थोडा विचार केला की मी मध्ये शिक्षण घेते, मी याच्यामध्ये सर्टिफिकेट्स घेते. त्याच्यामुळे मग मी असा विचार केला की ठीक आहे, आपण पण काहीतरी याच्यामध्ये या क्षेत्रात करू शकतो. म्हणून मग मी त्याच्यामध्ये सर्टिफिकेशन केले आणि मग ह्या क्षेत्रामध्ये वळाली.
0: किती छान, तुम्ही हा निर्णय घेतला, त्या निर्णयावर तुम्ही ठाम राहिलात आणि त्याच्यात तुम्ही अगदी घवघवीत यश मिळवून दाखवलं. पण हे एवढं सोपं नव्हतं, यासाठी काही खास प्रशिक्षण गरजेचं होतं. जसं योगाचं प्रशिक्षण घेणं किंवा मग झुंबा आहे किंवा इतर ही अनेक प्रकार आहेत. तर ह्या सगळ्याचं प्रशिक्षण जे आहे तो तुम्ही कुठे कुठे घेतलं आणि त्याचा तुम्हाला कसा उपयोग झाला जेव्हा तुम्ही स्वतःचा जिम सुरू केलं तेव्हा?
1: हो, कारण की कसं आहे ना, स्वतः वर्कआउट करणं आणि दुसऱ्यांकडनं वर्कआउट करून घेणं हे थोडस वेगळं असतं.
0: बरोबर.
1: कारण की आपण जेव्हा वर्कआउट करतो तेव्हा आपल्याला समोरचा शिकवत असतो. पण आपल्याला लोकांना जर शिकवायचं आहे तर आपल्याला सर्टिफिकेशन घेणं खूप इम्पॉर्टंट आहे. कारण की त्याच्यातलं सगळं मूळपासून आपल्याला सगळं सायन्स समजायला लागतं, आपल्याला बॉडीचे पार्ट समजायला लागतात, आपल्याला प्रत्येक गोष्ट समजायला लागते. जेणेकरून सर्टिफिकेशन इज मोस्ट इम्पॉर्टंट. म्हणून मग मी त्याच्यामध्ये झुंबामध्ये सर्टिफिकेट केलं, मी योगामध्ये केलं, मी एरोबिक्समध्ये केलं, परत पर्सनल ट्रेनिंगमध्ये केलं, फिटनेस मॅनेजमेंट केलं. सो ऑल ओव्हरचे सर्टिफिकेशन घेतले आणि मग त्याच्यानंतर असं मी माझा जो प्रिन्सेस फिटनेस क्लब आहे तो स्टार्ट केला.
0: मग ह्याला प्रतिसाद देखील खूप छान मिळायला लागला. पण याचं सुरुवातीचं स्वरूप हे अतिशय वेगळं होतं. म्हणजे आपण एखादा जिम म्हटलं की डोळ्यासमोर अनेक आपल्या समोर येतात ते म्हणजे वेगवेगळे मशीन्स आणि त्याच्यावरती व्यायाम करणारी अनेक मंडळी. पण तुमची सुरुवातीची कन्सेप्ट ही पूर्णपणे वेगळी होती, झिरो मशीन अशी कन्सेप्ट होती. ती तुम्ही का डोळ्यासमोर ठेवली आणि त्याच्यातनं मग सगळ्या मंडळींना कसा फायदा झाला?
1: ऍक्च्युली कसं आहे, माझी एक ऑलरेडी युनिसेक्स जिम होती, जो माझे पार्टनर आहेत ऋषी सर. सो आम्ही ते बघायचो का, लेडीज लोकांची एक प्रॉब्लेम असायचा की त्यांना फक्त लेडीज कम्फर्ट झोन पाहिजे. आणि मूळ डोंबिवलीमध्ये लेडीज जिम ही कुठेच नव्हती. त्याच्यानंतर मग आम्ही असा विचार केला की लेडीज लोकांसाठी काहीतरी आपण करायला पाहिजे, ज्यामध्ये अख्खा दिवस आपण त्यांच्यासाठी जिम ओपन करायला पाहिजे, जेणेकरून फक्त काही जिममध्ये आहे की 2 तास 3 तासच लेडीज लोकांसाठी दिले जातात, पण त्या टाइमला लेडीज लोकांना येणं पॉसिबल नसतं. म्हणून मग आम्ही असा विचार केला की आपण अशी जिम टाकूया की सकाळपासून ती रात्रीपर्यंत चालू राहील. आणि मग आम्ही थोडासा

0: रिसर्च केला की ज्यामध्ये मशीन्स वर्कआउट खूप आहेत, मग मला असं द्यायचं होतं की लेडीज लोक कंटाळणार नाही ते वर्कआउट करून, म्हणून मग मी हा विचार केला की आपण ना मशीन्स नका देऊया, आपण थोडंसं वेगळं कॉन्सेप्ट आणूया ज्यामध्ये थोडंसं युनिकनेस देऊया. तर त्या युनिकनेस मध्ये मग आम्ही ते प्रोग्राम्स डिझाईन केले ज्यामध्ये 6 days 6 डिफरंट वर्कआउट देतो, म्हणजे प्रत्येक आठवड्याला आम्ही तुम्हाला वेगळं वर्कआउट देतो. सो कसं लेडीज लोकांचं असं असतं की दुसऱ्या दिवशी काय नंतर काय ती एक्साइटमेंट वाढत गेली आणि त्या एक्साइटमेंट मध्ये ते लोक इंटरेस्ट घ्यायला लागले आणि मग त्यांना कसं स्वतः फिट राहायला लागले, कारण म्युझिक स्वतः वर्कआउट असतं सो ते एन्जॉय पण करत होते आणि त्यांना रिझल्ट पण भेटत होता. म्हणून मग माझा हा कन्सेप्ट झिरो मशीन वर्कआउटचा थोडा जास्त मी इम्पॉर्टन्स देऊन त्या अकॉर्डिंगली मी चालू केलं.
1: अगदी खरंय, तुम्ही म्हणालात की ते एकीकडे म्युझिक चालू असतं, एकीकडे सगळ्या महिला ज्या आहेत किंवा ज्या मैत्रिणी आहेत आपण म्हणूया त्या सगळ्या जणी छान वर्कआउट करत होत्या, पण ह्याच्यात सुद्धा असं होतं बऱ्याचदा की तेच तेच व्यायाम करून कंटाळा येतो. म्हणजे भले सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार मी रोज वेगळे करते पण त्यातही अनेकांना बदल हवा असतो करताना, मग तुम्ही त्याचं प्लॅनिंग कसं करता?
0: माझा जो पॅटर्न आहे तो कसं आहे, एक दिवस आपण हाय इंटेन्सिटी देतो ज्यामध्ये एक दिवस आपण त्यांचा फॅट लॉस कव्हर करतो, मग दुसऱ्या दिवशी आपण त्यांच्या बॉडी टोन वरती फोकस करणार, मग अगेन आपण त्यांच्या स्ट्रेंथ ट्रेनिंग वरती फोकस करणार, मग फ्लेक्सिबिलिटी, मग योगा स्ट्रेचिंग. मग माझा असा विचार होता की एकीकडे योगा करणार, दुसऱ्या जिम मध्ये जाऊन तुम्ही एरोबिक्स करणार. सो माझा असं हे होता की आपण एकाच रूफ मध्ये त्यांना सगळं देऊया ज्यामध्ये लेडीज लोक कसे आपल्याशी अटॅच्ड राहतील आणि कसं लेडीज लोकांना थोडस एक्साइटमेंट वाढते की आपलं वेट लॉस होतोय, आपल्याला पाहिजे तसं वर्कआउट भेटतंय, म्युझिक स्वतः वर्कआउट जातंय, परत आपल्या मागे कोणतरी लागून करणारं वर्कआउट असतो आणि माझं ह्याच्यामध्ये कसं कंटिन्यू ट्रेनर तुम्हाला मोटिवेट करणारा असतो. असं नाही की आपण दाखवतो आणि मग तिकडे नाही येतो, आम्ही त्यांचे फॉर्म्स करेक्ट करतो. सो आमचा हे सगळं मेन युनिकनेस तोच आहे की लोकांनी जे पैसे आपल्याकडे भरले आहेत त्याचा आपण त्यांना कसं फायदा करून द्यायचा, त्याचा रिझल्ट त्यांना कसं द्यायचा. एकदा तो पॉझिटिव्हिटी त्यांच्या डोक्यामध्ये आली तर मग ते ऑटोमॅटिकली आपल्या वर्कआउटकडे पण फोकस करतात, थोडस डाएटकडे फोकस करतात. सो आम्ही अकॉर्डिंगली त्यांना सगळं एक्सप्लेन करतच असतो.
1: नक्कीच नक्कीच, आणि तुमच्याशी बोलताना जाणवते की ती पॉझिटिव्हिटी तुम्ही त्यांच्यामध्ये सुद्धा निर्माण करत आहात. हे सगळं सुरू असताना तुम्ही एकीकडे मशीनवर सुद्धा काम करायला सुरुवात केली होती आणि रेग्युलर मशीनपेक्षा काहीतरी थोडे अजून वेगळे मशीन देता येतील का व्यायाम करण्यासाठी, ह्याचा तुम्ही छान अभ्यास केलात आणि मग ते ह्या एक्सरसाइज साठी तुम्ही उपलब्ध करून दिलेत. नेमका तो अभ्यास काय होता आणि ते कुठल्या प्रकारचे मशीन्स मग तुम्ही सगळ्यांना वर्कआउट साठी उपलब्ध करून दिलेत?
0: माझ्याकडे कसं आहे, बेसिकली मी थोडस जेव्हा मी हे झिरो मशीन्स वर्कआउट स्टार्ट केलं त्याच्यामध्ये मग कधी कधी असे लेडीज लोक यायचे जे एकदमच त्यांना उठता नाही येणार, एकदमच बसून वर्कआउट नाही करता येणार. सो त्याच्यामध्ये आम्हाला असं वाटलं की मग यांना कार्डिओ मशीन्स आपण देऊ शकतो. मग थोडासा असा विचार करून आम्हाला त्या लेडीज लोकांना पण जमेल असं वर्कआउट करण्यासाठी आम्ही थोडंसं वर्कआउट मध्ये मशीन्स ऍड ऑन केले ज्यामध्ये जिम आहे, ज्यामध्ये कार्डिओ आहे. जिम मध्ये पण तुम्हाला 1 किलोचे बेसिक डम्बेल्स तर तुम्ही उचलूच शकता जे पाणी बॉटलचे वेट्स आहेत. सो काही न करण्यापेक्षा थोडस काहीतरी होईल, काहीतरी करता येईल असा विषय धरून मग आम्ही त्या मशीन्स मध्ये थोडं जिम कार्डिओ पण टाकलं, थोडं झिरो मशीन्स पण टाकलं. कारण की ज्येष्ठ नागरिकांना कधी कधी असतं की नाही जे खाली बसता, गुडघे दुखी असतात, सांधे दुखी असतात, ते नाही खाली बसू शकत. सो मग आम्हाला असं असतं की ठीक आहे ऍटलिस्ट आपण काहीतरी देऊया. मग मी त्याच्यामध्ये चेअर वर्कआउट चालू केले जे बसून तुम्ही वर्कआउट करू शकता. म्हणजे कसं तुम्हाला एखाद वेळेस जिमला नाही यायला जमलं पण घरी आपल्याकडे हे सगळ्या गोष्टी आहेत, सो तुम्ही घरी पण स्वतःचा वेळ काढून 15 मिनिटं का होईना पण त्या वर्कआउट करू शकता. सो आम्ही असं डिझाईन वर्कआउट केलं की ते इझी एक्सेस आहे, तुम्हाला तुमच्या घरी पण भेटतील ह्या प्रॉपर्टीज. सो थोडेसे आम्ही ते इम्पॉर्टन्स घेतलं, चेअर वर्कआउट आहे, मग आपल्याकडे छोटे छोटे बॉल वर्कआउट आहे, मग स्टूल वरती आम्ही वर्कआउट घेतो. सो ह्याच्यामध्ये तुम्हालाही करता येईल घरी बसून. म्हणून मग असा विचार केला की आपण सगळंच काहीतरी जे पण प्रॉपर्टीज आहेत आजकालच्या डेली लाईफ मध्ये त्याचा कसा उपयोग होईल तो आम्ही तिथे बसून थोडासा इम्प्लिमेंट केला आणि मग लोकांनी त्याला खूप प्रतिसाद दिला.
1: वा खूपच छान, आणि इतकं छान इम्प्लॉईज तुम्ही सगळ्यांना करून देता, नक्कीच सगळ्यांना व्यायाम करताना खूप मजा येत असणार आहे.

0: श्रोते हो, तुम्ही ऐकताय 100.1 मेगाहर्ट्झ वरती आकाशवाणी मुंबई केंद्राची FM गोल्ड वाहिनी. तुमच्या सोबत आहे आज मी तुमची रेडिओ सखी RJ मधुलिका. आणि आज आपण हॅशटॅग नवदुर्गा या मालिकेमध्ये गप्पा मारत आहोत. या आपल्या मालिकेमध्ये गप्पा मारत आहोत पूनम मांडगावकर यांच्याशी. तुम्ही आता उल्लेख केला तो म्हणजे की वेगवेगळ्या वयोगटातल्या महिला तुमच्याकडे येतात. तुम्ही सांगितलं की ज्येष्ठ नागरिक सुद्धा येतात. तर मग साधारणपणे किती ते किती वयोगट तुमच्याकडे आता आहे?
1: माझ्याकडे आता 15 वर्षाच्या पासून ते 60+. तशा ज्येष्ठ नागरिक आहेत, कारण की जे यंग जनरेशन आहेत ते लोक वेट गेन, फॅट लॉस, वेट लॉस किंवा बॉडी टोन साठी येणार. पण जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना थोडंसं सांधे दुखीचा त्रास ह्याच्यापासून थोडंसं त्यांना रिलीफ पाहिजे असतं, म्हणून मग त्या वयोगटातील लोक पण येतात आपल्याकडे. म्हणून माझा हा असा असतो की सगळा एज हा फक्त एक नंबर आहे जे युजली लोकांमध्ये असतं की मला ह्या वयात नाही जमणार, मला ह्या वयात नाही जमणार. पण आपल्याला थोडंसं शरीराला हालचाल देणं गरजेचंच आहे, कारण की वयानुसार आपले बॉडीमधले कॅल्शियम कमी होणार, बॉडीमध्ये आपण तेवढा आहार नाही घेणार, मग आपल्याला अजून थोड्या पुढे जाऊन जास्त प्रॉब्लेम होण्यापेक्षा तुम्ही एक वेळेतच तुमचा वर्कआउट चालू करा. वेळेत वर्कआउट चालू केल्याने तुम्हाला ह्या सगळ्या आजार बघायला नाही येणार.
0: बरोबर बरोबर. पण असंही काही होतं का कधी की ही जगी तरुण मंडळी तुमच्याकडे जी येतात ती ह्या सगळ्या ज्येष्ठ नागरिक मंडळीकडे बघून प्रोत्साहित होतात किंवा त्यांना काही असं मोटिवेशन मिळतं, असं काही उदाहरणं तुम्हाला पाहायला मिळतात का?
1: हो, ऍक्च्युली आमच्याकडे बरेच जे ज्येष्ठ नागरिक आहेत ते लोक लहान मुली असतात त्यांना खूप हे देतात की आम्ही जर करू शकतो तर तुम्ही तर जास्तच करू शकतात. मग त्यांना बघून ते अजून मोटिवेट होतात की ठीक आहे, म्हणजे जर ऍट दिस एज हे लोक एवढं उचलू शकतात, बिकॉज असं नाही नॉट नेसेसरी ते 1 किलोच उचलतात. जर ते लोकांचं कंटिन्युटी आहे आपल्या फिटनेसमध्ये तर आपल्याकडे 2 किलो 3 किलो 5 किलो असेही उचलणारे ज्येष्ठ नागरिक आहेत. सो आपण हा एक्सक्यूज देण्यातच काही पॉइंट नाहीये की मला हे झेपणार नाही. आणि आजकालच्या तरुणीच लोक थोडस ह्या फिटनेसला इग्नोर करतायत की नाही होणार, पॉसिबल नाही आहे. म्हणून मग आम्ही त्यांना ते समोरच उदाहरण देतो की ह्या मॅडम बघा की जे ऍक्च्युअल 45-50+ आहेत जर ते करू शकतात तर तुम्ही का नाही.
0: नक्कीच नक्कीच. पूनमताई, तुम्ही अगदी सुरुवातीला उल्लेख केला तसा तुम्ही या सगळ्या गोष्टी अंडर वन रूफ द्यायचा प्रयत्न करता. त्यासाठी तुम्ही डाएटचा सुद्धा कोर्स केला की व्यायामाबरोबरच एक योग्य आहार घेणं, योग्य वेळेत घेणं आणि कुठल्या प्रकारच्या आहारातल्या गोष्टींचा समावेश असणं गरजेचं आहे, तर त्याचा तुम्ही कोर्स केला. तर तुम्हाला ह्याला कसा फायदा झाला त्याबद्दल आम्हाला सांगा ना.
1: हो, कारण की कसं आहे ना, आपल्याकडे फक्त लोक येतात त्यांना फक्त वर्कआउट साठी येतात. वर्कआउट

0: हा एक 50% पार्ट आहे. तुम्हाला डाईट पण तेवढाच महत्वाचं आहे. जर तुम्ही 50% डाईट आणि 50% वर्कआउटला फोकस केलं तर तुम्हाला पाहिजे तो रिझल्ट भेटणार. पण तुम्ही फक्त डाईटला फोकस न करता वर्कआउटला इम्पॉर्टन्स देणार आणि मग बाहेरचं जंक फूड्स खाणार, मग ते कसं आहे ते ऍक्च्युअल तुम्ही बॅलन्स करताय. जे तुम्ही ते वर्कआउट करणार ते तुम्ही तिथे वाढवणार. सो आम्ही असा प्लॅन कस्टमाइज करून देतो की ज्यामध्ये तुमचं वर्कआउट पण होणार, बट एक आठवड्यानंतर आम्ही त्यांचं डाईट घ्यायला चालू करतो की तुम्ही काय खाता, कसं करता. सो डे टू डे लाईफचं आम्ही त्यांचे रिक्वायरमेंट्स घेतो की तुम्ही आज काय केलं, आज काय खाल्लं, मग त्याच्यामध्ये कसं तुम्ही त्या गोष्टीला सबस्टिट्यूट आणू शकता. म्हणजे हे नाही खायचं, ह्याच्या जागी हे खावा, त्याच्या जागी ते खावा. मग त्यांना कसं एक आपण जर लिहून दिलं तर ते इग्नोर होणार. सो डे टू डे आपण त्यांना एक्सप्लेन केलं की आज काय खाल्लं, हा ठीक आहे, आज हे खाल्लं नाही, मग त्यांना पण थोडस स्वतःला बघून असं वाटतं की चेंजेस आहेत बॉडीमध्ये, आपला इंच लॉस होतो आहे, आपला फॅट लॉस होतो आहे. म्हणून मग मी डायटिशियन आहे, मी डाईटचा पण कोर्स केलाय. म्हणजे मला महिलांसाठी सगळंच करायचं होतं की जे ते फेस करतायत प्रॉब्लेम, आणि मला ते तसं करायला नाही पाहिजे होतं. म्हणून मग मी असं वाटलं की ठीक आहे, आपण यांना डाईटचा पण इम्पॉर्टन्स देऊया, डाईट किती महत्व आहे हे इम्पॉर्टन्स देऊया. आणि डाईट करणं म्हणजे उपाशी राहणं नाही,
1: प्रमाणात खाणं गरजेचं आहे.
0: प्रमाणात खावा, तुम्ही प्रपोशन कमी करा. तुम्ही दोन दोन तासांनी खावा पण तुम्ही प्रपोशन कमी करा. काही महिलांमध्ये असं असतं मी डाईट करते म्हणजे ते काहीच नाही खात. जर ते काही नाही खाल्लं तर बॉडीमध्ये ऍसिडिटी फॉर्म होणार. म्हणून मग आम्ही ते मिथ त्यांचं क्लिअर करतो की तुम्ही खा, दोन दोन तासांनी खा. इंडियन डाईट इज गुड डाईट, नॉट नेसेसरी तुम्हाला उपाशीच राहायला पाहिजे. सो आम्ही त्यांना त्याचं इम्पॉर्टन्स समजून देतो. आम्ही सगळं त्यांना एक्सप्लेन करतो की आपल्याला जर एनर्जी आली तरच तुम्ही पुढे फ्रेश फील करणार. जर तुम्हाला फक्त वजन काटेवरती तुम्ही उभे राहण्यासाठी, कमी होण्यासाठी करत असाल आणि उपाशी राहणार असाल तर पुढे जाऊन तुम्हाला तसा प्रॉब्लेम वाढू शकतो.
1: नक्कीच नक्कीच. आणि जसं हल्ली वजन वाढणं हा एक मोठा प्रश्न किंवा समस्या आहे, तशाच काही गंभीर समस्यांना तरुण मुली आजकाल तोंड देताना आपण त्यांना बघतो. त्याच्यातला एक महत्वाचा मुद्दा म्हणजे PCOD, PCOS आणि थायरॉइडचा. याच्या केसेस तुमच्याकडे किती येतात आणि तुम्ही त्या कशाप्रकारे हाताळता?
0: माझ्याकडे ऍक्च्युअल बघायला गेलो तर 70% ऑफ द क्राऊड PCOD, PCOS, थायरॉइडचाच आहे.
1: एवढं मोठं प्रमाण आहे ह्याचं.
0: कारण की कसं आहे, त्यांचं डे टू डे लाईफस्टाईल, त्यांचं लाईफस्टाईल आणि त्यांचं खाणं पिणं हे जास्त चुकीचं चालू आहे. ह्याच्यामध्ये आम्ही फक्त त्यांना एवढंच सांगतो की तुम्ही रेग्युलर वर्कआउट करा, तुम्ही रेग्युलर डाईट करा. तुम्ही वर्कआउट आणि डाईटला फोकस केलात तर तुम्हाला हे सगळे आजार नाही येणार. PCOD, PCOS तर आजकाल मला तर हे कॉमन बघायला भेटतंय जिममध्ये. मी जेवढे पण इन्क्वायरीज बघते त्याच्यामध्ये आम्हाला शक्यता दिवसातून 5 इन्क्वायरी तरी त्याच्याच आहेत, PCOD, PCOS, थायरॉइड. आणि हा कसा, हा गोष्ट काही लोक इग्नोर करत चालले आणि मग मेडिसिन्स खाणार. पण ते मेडिसिन्स खाण्यापेक्षा स्वतःच्या आहारावरती फोकस केलात तुम्ही तर मग आम्ही त्यांना असं इम्पॉर्टन्स हे सांगतो की तुम्हाला फोकस करा डाईटवरती, डाईटवरती फोकस करा, डाईटवरती लक्ष द्या. तुम्ही काय खाता, काय पिता ह्याच्याकडे लक्ष द्या तुम्ही. आणि थोडासा का होईना 20 मिनिटं तरी वर्कआउट करा. सो हे सगळे प्रॉब्लेम्स फेस नाही होणार असं आम्ही त्यांना थोडं एक्सप्लेन करतो. पण काही लोक समजतात,
1: काही जण नाही समजून घेत. तेच आता मी विचारणार होते की या सगळ्या तरुण मंडळींचा, तरुण मुलींचा, आपण साधारणपणे म्हणून चालू की अगदी 40 पर्यंतच्या महिलांचा अप्रोच कसा आहे या जिमकडे किंवा एकूणच व्यायाम प्रकाराकडे बघण्याचा, की मला हे करणं गरजेचं आहे आणि ते का करणं गरजेचं आहे. तुम्हाला आतापर्यंतच्या तुमच्या अनुभवांवरनं काय काय जाणवलं?
0: काही मुली असे असतात की त्यांना असं वाटतं की जिमला येणार, थोडस फिटनेस ठेवणार. आणि त्याच्यामध्ये कसं, काही लोक असतात की ठीक आहे, म्हणजे जस्ट एक फॅशन आहे झालंय ते की मी येणार वर्कआउटला. बट सतत मोबाईल घेऊन वर्कआउट करणं हा ऍक्च्युअली फिटनेस नाही आहे. सो आम्ही त्यांना इम्पॉर्टन्स समजून देतो की तुम्ही जिमकडे लक्ष द्या, तुम्ही थोडासा मोबाईल बाजूला ठेवा, ज्यामध्ये तुमचं लक्ष फक्त तुमच्या फिटनेसवरती राहील. सो आम्ही त्यांना सगळं एक्सप्लेन करतच असतो की हे करा, ते करा, असं करू नका. शेवटी ते आहे, शेवटी काही लोक असतात की आजकालचा जमाना आहे की थोडंसं रील काढा, थोडंसं हे करा. सो जिममध्ये येतात काही लोक फॉर दॅट रिझन येतात, आणि काही लोक असतात की एकदम जेन्युइनली येतात. कारण की लोक जे बघतात मी वर्किंग वुमन्स माझ्याकडे येतात, ते एवढा स्ट्रेस लेवल वरती काम करून स्वतःला स्ट्रेस फ्री करायला येतात. सो जे काही जॉब करतात अंधेरी, गोरेगाव इथून वगैरे थक

0: कोण येतात, पण ते अर्धा तास का होईना स्वतःसाठी देतात. अशाही महिला आम्ही बघितल्या आहेत की एकही दिवस ते मिस नाही करणार, कारण की स्वतःसाठी ते वेळ देतात. आणि स्वतःसाठी वेळ देणं हा खूप गरजेचा आहे.
1: दोन टोकं तुम्हाला पाहायला मिळत आहेत. ही तुमच्याकडे येणाऱ्या महिला ज्या आहेत साधारणपणे कुठून कुठून येतात?
0: माझ्याकडे साधारण 5 ते 10 किलोमीटरच्या अंतरावर येतात. त्याच्यामध्ये दिवावरनं येत आहेत, बदलापूरवरनं येत आहेत, ठाण्यावरनं येत आहेत, मुलुंडवरनं येत आहेत, कारण की माझा फिटनेस स्टुडिओ डोंबिवलीमध्ये आहे. सो त्यांचं असं कन्सेप्ट आहे की हा कन्सेप्ट आम्हाला कुठे भेटत नाहीये. आणि मग त्यांचं आपल्याकडे बघायचा दृष्टिकोन एकच आहे की जे मध्ये आम्ही तुम्हाला रिझल्ट देतो, तसं माझा एक इंस्टाग्राम पेज आहे, त्याच्यामध्ये आम्ही सतत आमचे रिव्ह्यूज टाकत असतो, सतत आमचे बिफोर आफ्टर टाकत असतो, सतत आमचे सेशन्स टाकत असतो. सो त्यांच्यामध्ये एक थोडीशी आवड निर्माण झाली आहे. आणि जे मला एकदम प्राऊडली सांगू इच्छिते की जे माझ्या जिममध्ये आले ते परत दुसऱ्या जिममध्ये गेले नाहीये. मी जेव्हा जिम चालू केली तेव्हापासून ते आतापर्यंत ते माझ्याचकडे आहेत. हो, त्यांचं लग्न होऊन ते दुसरीकडे जरी गेले असतील तरी ते लोक माझ्याचकडे येतात.

मंडळी तुम्ही ऐकता 100.1 मेगाहर्ट्झ वरती आकाशवाणी मुंबई केंद्राची एफएम गोल्ड प्रसारण सेवा. तुमच्या सोबत आहे मी तुमची रेडिओ सखी आरजे मधुलिका. आणि आज आपण गप्पा मारतोय हॅशटॅग

0: दुर्गा या आपल्या मालिकेमध्ये फिटनेस मॅनेजर पूनम शेट्टी मांडगावकर यांच्याशी. करिअरच्या संधी म्हणून या जिम ट्रेनर किंवा एक स्वतःचं जिम सुरू करणं हे शक्य आहे का? त्याबद्दल तुम्ही काय मार्गदर्शन कराल आजच्या तरुण पिढीला?
1: जिम चालू करणं शक्य आहे जर स्वतःमध्ये जिद्द पाहिजे ती आणि जिद्द बरोबर थोडा सपोर्ट पाहिजे. आता मला माझा सपोर्ट मिळाला माझ्या हसबंडकडनं, माझ्या फॅमिलीकडनं, जे माझे पार्टनर आहेत ऋषी सरकडनं. सो मला ते मोटिवेट करत गेले. सो थोडासा एक पॉझिटिव्हिटी पण इम्पॉर्टंट आहे आणि तुम्हाला जे करायचं आहे ते जिद्दीने करायला पाहिजे. चॅलेंजेस येतात नो डाऊट, सगळ्याच वेळी आपल्याला पुढेच म्हणजे चांगलंच होणारच नाही. थोडं स्टार्टिंगला होतो, त्रास होतो, आम्हालाही झाला. आम्ही स्टार्ट जिम केली तेव्हा आम्हालाही लोकांचा विश्वास मिळवण्यासाठी पण आम्हाला थोडेसे प्रॉब्लेम्स फेस करायला लागले. कारण की लोक आपल्याला ओळखत नव्हते, पण त्यांचा एक विश्वास घेणं, त्यांना जे पाहिजे ते देणं, ते जास्त महत्वाचं होतं. सो थोडासा त्रास होतो पण ऍट द एंड तुम्ही सक्सेसफुल होतात. कारण की तुमची जिद्द ही महत्वाची आहे आणि फिटनेस क्षेत्रामध्ये आजकालच्या जमान्यात फिटनेस क्षेत्राचा जास्त हे आहे. कारण की कसं आहे, खूप मेडिकल प्रॉब्लेम्स चालू आहेत, खूप लोकांमध्ये प्रॉब्लेम्स आहेत की जेणेकरून ते स्वतःला विसरत चालले आहेत. सो आमचं असं आहे की तुम्ही फिटनेस इंडस्ट्रीमध्ये पण थोडंसं फोकस करा, याच्यामध्ये तुम्हाला खूप पुढे जाण्याची संधी आहे. फक्त तुम्ही काहीतरी जे लोकांचं अपेक्षा आहे त्या अपेक्षावरती काम करा. जर तुम्ही लोकांच्या अपेक्षावरती काम कराल तर तुम्हाला लोक अजून भरोसा ठेवून ते लोक अजून एखाद दोन जणांना सांगणार, मग तो दुसऱ्याला सांगणार, तो दुसऱ्याला सांगणार.
0: माउथ पब्लिसिटी,
1: माउथ पब्लिसिटी. जे तुम्ही देणार ते तुम्हाला लोक देणार. सो तुम्हाला एकच आहे की थोडंसं इम्पॉर्टन्स करण्यासाठी थोडंसं तुम्हाला स्वतःवरती लक्ष द्या, लोकांचं पॉइंट्स काय हे समजून घ्या आणि मग त्या हिशोबाने तुम्ही करिअर स्वतःचं घडवू शकता.
0: नक्कीच. जेव्हा एखादा जिम सुरू करतो तेव्हा हल्ली आपल्याला अनेक प्रकार बघायला मिळतात. त्या मशीन्स बरोबर झुंबा आहे किंवा ऍरोबिक सारखे प्रकार आहेत किंवा योग प्रशिक्षण आहे हे तिथे आपल्याला करायला मिळतं. पण ह्या सगळ्याचे वेगवेगळे कोर्सेस असतात जे करणं खूप गरजेचं आहे, तर त्याबद्दल तुम्ही काय मार्गदर्शन कराल?
1: मी तरी असंच सांगेन की जे तुम्हाला चालू करायचं आहे त्याच्यामध्ये आधी तुम्ही प्रशिक्षण घ्या. ज्यामध्ये झुंबा आहे, जर तुम्हाला फक्त एरोबिक्स स्वतःच चालू करायचं आहे तर एरोबिक्स मध्ये प्रशिक्षण घ्या. ज्यामध्ये खूप वेगळे टाइप्सचे रिदम्स असतात, त्याच्यामध्ये बीट समजायचं असतं, 32 काउंट्स असतात, हे सगळं तुम्हाला पहिलं समजायला लागतं आणि मग तुम्ही त्या एरोबिक्स चालू करू शकता. जर तुम्हाला वाटतं तुम्ही योगा चालू करू शकता, आजकाल घरी बसलेल्या महिला पण योगा चालू करू शकतो, पण त्याचे पण वेगळे कोर्सेस अवेलेबल आहेत. सो तुम्हाला थोडासा त्याचा अभ्यास करायला लागतो की तुम्हाला ऍक्च्युअली योगामध्ये काय चालू करायचं आहे. तुम्हाला फक्त बेसिक चालू करायचं आहे, तुम्हाला ऍडव्हान्स करायचं आहे, आजकाल एरियल योगा आले आहेत. सो त्याच्यामध्ये आपण कसं करू शकतो, त्याच्यामध्ये कुठल्या महिलाला तुम्ही इम्पॉर्टन्स देऊ शकता, कुठल्या एजला तुम्हाला टार्गेट करायचं आहे. जे हाऊसवाईफ्स आहेत ते पर्सनल ट्रेनिंगचे पण तुम्ही कोर्सेस घेऊ शकता, तुम्ही ऑनलाईन चालू करू शकता. पण त्याच्यासाठी तुमचं सर्टिफिकेट महत्वाचं आहे, कारण की तुम्हाला कुठल्या टाईपचे लेडीज येतील समोर हे तुम्हाला माहिती नसतं. सो प्रत्येकाचा महिलांमध्ये वेगळं मेडिकल इश्यूज असतात. सो त्या मेडिकल इश्यूज मध्ये तुम्हाला त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे असतात. म्हणून मी हे सांगू इच्छिते की तुम्हाला एरोबिक्स, झुंबा, योगा, पर्सनल ट्रेनिंग, एक प्रॉपर फिटनेस मॅनेजमेंटचा पण असतो ज्यामध्ये तुम्ही स्वतःची जिम टाकू शकता. सो तुम्हाला हा ऑल ओव्हर जो सर्टिफिकेट आहे हा तुम्हाला करावाच लागतो. म्हणून मग मी असं सांगेन की तुम्हाला जे काही चालू करायचं आहे तुम्ही डायटिशियनचा पण कोर्स करू शकता, ज्यामध्ये तुम्ही ऑनलाईन डाईट्स चालू करू शकता. सो असं नाही की या फील्डमध्ये काही हे नाहीये. तुम्हाला जर करायचं आहे, स्वतःला चॅलेंज करायचं आहे, स्वतःचा इनकम करायचा आहे, घरी बसल्या बसल्या पण तुम्हाला चालू करायचं आहे, तरी तुम्ही योगा करू शकता, डायटिशियन होऊ शकता. तुम्ही एरोबिक्स साठी तर थोडीशी ओपन जागा लागेल, पण काही लोक असतात की ते घरी पण करतात. ज्यामध्ये फक्त रिदम तुम्हाला आला तर तुम्ही फ्लोअर वर्कआउट्स वगैरे मध्ये पण कव्हर करू शकता.
0: नक्कीच. आता अनेक महिला आहेत ज्या ऑफिसेस मध्ये काम करतात किंवा अशा अनेक आपल्या मैत्रिणी आहेत ज्या आता काही शिकत असतील, कॉलेजमध्ये असतील किंवा त्याच्या पुढचंही त्या शिक्षण घेत असतील, अशाला कम्प्युटर समोर, लॅपटॉप समोर बराच वेळ बसणं होतं किंवा घरी स्वयंपाकघरात काम करताना बराच वेळ उभं राहणं होतं, तर अशा वेळेला त्यांना अगदी लगेच जाऊन जिम करणं शक्य नसेल अगदी एखाद्या केसमध्ये, तर त्या कोणत्या प्रकारचे सोपे व्यायाम अगदी घरी बसल्या करू शकता? मग ते खुर्चीवर बसून करायचे असतील किंवा उभ्याने करायचे असतील किंवा बराच वेळ बसून थोडा

0: उभं राहणं गरजेचं आहे पूर्ण शरीरासाठी. अशा तुम्हाला कोणत्या कोणत्या टिप्स आता देणं शक्य आहे ते आम्हाला नक्कीच ऐकायला आवडतील.
1: जे महिला लोक घरात कामं करतात ते कसं आहे कंटिन्यू जे कामं करत राहणार, तर त्यांच्यासाठी आम्ही एवढंच सांगतो की थोडे सूर्यनमस्कार करा, सकाळी उठल्यावरती थोडे सूर्यनमस्कार करा, थोडं मेडिटेशन करा ज्यामध्ये फ्रेश फील होईल, थोडस ताडासन करा, बॉडीला अख्खी स्ट्रेचिंग द्या, सरळ उभे राहा, हात वरती स्ट्रेच करा, परत मग तुम्ही चेअर वरती बसून पण स्ट्रेचिंग करू शकता, थोडेसे मानेचा स्ट्रेच करू शकता, थोडे आपले जे आर्म्स आहेत त्याच्यामध्ये स्ट्रेचिंग करू शकता, मग आपण वॉलला सपोर्ट घेऊन थोडस पायाचे स्ट्रेंथ वाढवण्यासाठी थोडं स्कॉट्स पोझिशन मध्ये होल्ड करू शकता, आणि जर तुम्ही चेअर मध्ये बसलाय तुम्ही ऑफिसला आहात तर थोडस वॉक करू शकता. थोडस वॉकिंग महत्वाचं आहे कारण की बसल्या बसल्याने आपल्या बॉडीमध्ये स्टिफनेस होतो, आपला बॅक स्टिफनेस होते. सो थोडस मी तरी असं सांगते सगळ्यांना की थोडीशी तुमच्या पाण्याची बॉटल लांब ठेवा, तुम्ही ते घ्यायला का होईना, उठा जागेवर ना. सो मेन आम्ही महिलांना हेच सांगतो की ज्यांना नाही जमत ते घरी बसल्या बसल्या पण करू शकतात, म्हणून मी माझ्या जिममध्ये हे सगळे वर्कआउट्स अवेलेबल करून देते ज्यामध्ये ते लोक नंतर घरी जाऊन पण करतात, काही कारण असतं नाही जमत त्यांना जिमला यायला, तर मग ते थोडेसे त्या दिवशी ते हा आज मी हे केलंय चेअर वरती वर्कआउट हे थोडस केलंय. सो आम्ही डे टू डे लाईफ मध्ये जे काय तुम्हाला दिसत आहे त्याचे पण तुम्ही वर्कआउट करू शकता, आणि घरी बसला असाल तर मेडिटेशन थोडस करा, कारण की मेडिटेशन आणि स्ट्रेचिंग हे बॉडीला खूप महत्वाचं आहे, पुढे जाऊन तुम्हाला खूप फ्रेश फील होतं, तुम्हाला टायर्डनेस नाही आहेत, आणि कंटिन्यू आपण खाली वाकून असतो तर त्याच्यामध्ये थोडासा बॅक आपण इग्नोर करतो, तर त्याच्यामुळे थोडेसे स्ट्रेचिंग करा.
0: बरोबर. स्त्रीच्या आयुष्यामध्ये बरेच बदल हे घडत असतात, ती जेव्हा वयात येते तेव्हा किंवा ती आई होते तेव्हा तर खूप मोठा बदल तिला त्या बदलाला सामोरं जावं लागतं, आणि आपण बघतो की प्रेग्नन्सीमध्ये तिचं अगदी छान कोड कौतुक केलं जातं आणि मग त्या बाळणपणात सुद्धा अशाला वजन वाढतं आणि मग ते एक बॅक पेन सुरू होतं किंवा थोडं वजन वाढलेलं त्यांना कमी करायचं असतं, अर्थात स्वतःसाठी वजन कमी करणं खूप गरजेचं आहे, तर मग अशा काही केसेस तुमच्याकडे येतात का आणि त्यांना तुम्ही कशा प्रकारे मार्गदर्शन करता?
1: प्रेग्नन्सी जे महिला असतात ते लोक माझ्याकडे येतात, त्याच्यामध्ये कसं वेट गेन होतं आणि वेट गेन होतं तर ते कसं एक नॅचरल पार्ट आहे, सो आम्ही त्यांना मग थोडासा कॉन्फिडन्स जो लूज झालेला असतो तो त्यांना परत हे करतो, मग एक सपोर्टिव्ह एक्सरसाइज देतो आम्ही त्यांना, कारण कसं आहे काही लोकांना थोडे कधी कॉम्प्लिकेशन्स आलेले असतात, काही लोकांना कधी स्टिचेस जास्त पेन होतात, काही लोकांना काहीच त्रास नाही होत कशा गोष्टीचा, सो आम्ही आधी त्यांचं ऐकून घेतो, सो त्याच्यानंतर आम्ही त्यांना योगा देतो, थोडेसे आपण योगाचे स्ट्रेचिंग्स करणं महत्वाचं असतं, कारण की ते 9 महिन्यामध्ये खूप बॉडी स्टिफनेस झालेली असते, काहीच आपला हालचाल झालेला नसतो, मग थोडस त्यांना स्ट्रेचिंग देतो, थोडं सपोर्टिव्ह एक्सरसाइज देतो, तुम्ही वॉल पकडून, तुम्ही चेअर पकडून, तुम्ही बेंच वरती करू शकता, मग ह्यांचा आम्ही स्ट्रेंथ वाढवत असतो. तर स्ट्रेंथ वाढवायला आम्ही पहिलं तरी त्यांना एक बेसिक वर्कआउट पासूनच चालू करायला सांगतो, ज्यामध्ये 1 kg डंबेल्स देणार ते ना एक का होईना हळूहळू पुश देतो आणि मग त्यांचा थोडासा कॉन्फिडन्स बूस्ट होतो, मग त्यांना स्वतःवर ते फोकस करायला जेव्हा ते एक्साइटेड होतात मग आम्ही थोडस त्यांना पुढे पुढे अजून थोडं वेगळं वर्कआउट देतो, मग आम्हाला पण समजतं की हा आता ह्या लेडीज करू शकतात, आता हे करू शकतात, मग हळूहळू का होईना योगाचे बेसिक स्ट्रेचिंग पासून आपल्याला स्ट्रेंथ ट्रेनिंग, आपला त्यांचा कोर स्ट्रेंथ, आपला कोर त्यांचा कोर वीक झालेला तो कोर स्ट्रेंथ आपल्याला द्यायचा आहे, आपल्याला बॅकचं त्यांना स्ट्रेचिंग द्यायचे आहेत, हे सगळं थोडस आम्ही लक्ष बघतो आणि मग त्यांना तर असं त्यांना आम्ही मार्गदर्शन करून ते लोक त्यामध्ये खूप म्हणजे ऍक्टिव्ह होतात.
0: मस्त. अगदी. आणि असंच महिलांना स्त्रियांना अजून एकदा त्या एका बदलाला सामोरं जावं लागतं, ते म्हणजे रजोनिवृत्ती, मेनोपॉज ज्याला म्हणतो, तर त्यावेळेला थोडस मानसिक स्थिती सुद्धा थोडी ढासळलेली किंवा त्याच्यात काहीतरी बदल होत असतात, म्हणजे एकीकडे मानसिक बदल आणि शारीरिक बदल अशा दोन्ही बदलांना तिला सामोरं जावं लागत असतं, तर अशाही काही केसेस तुम्ही हाताळल्या आहेत का आणि त्यांना तुम्ही कशाप्रकारे सल्ला देता?
1: हो, माझ्याकडे मेनोपॉजवाले आहेत, आम्ही महिलांचे खूप सारे असे आजार बघत असतो आणि त्याच्यामध्ये ते स्वतःला खूप असं लाईक त्या मेनोपॉजचं एक मूळ हे म्हणजे इरिटेट खूप होत असतात, त्यांचं वेट वाढत जातं, त्यांना थकवा जाणवतो, मग त्यांना आम्ही प्रॉपर एक डाएट लिहितो ज्यामध्ये तुम्हाला प्रॉपर थोडासा फॉलो करायला लागतो, कारण की मेनोपॉज असा आहे की आपण तो इग्नोर नाही करू शकत, तो एक प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यात आफ्टर सर्टन एज येतोच, तो थोडा असा इम्बॅलन्स होतच असतो. सो आम्ही त्यांना थोडस पहिला डाएट वरती फोकस करायला सांगतो. ज्या डाएट मध्ये आम्ही त्यांना सांगतो की थोडस बेकरी आयटम्स

0: नका खाऊ, थोडंसं तेलकट तुपट नका खाऊ, थोडंसं डायट्री मध्ये फ्रुट्स खा, व्हेजिटेबल्स खा, हे थोडंसं महत्व आम्ही त्यांना समजवतो. आणि मग त्यांना प्रॉपरली सध्या जे काय आहे वर्कआउट त्यांच्यासाठी डिझाईन केलेत. म्हणजे कोणाकोणाची असते की थोडीशी लोअर बॉडी खूपच असते, अप्पर बॉडी नाही, मग त्यांचा स्ट्रेंथ कसा वाढेल तो लोअर बॉडीचा, मग त्याच्यावरती फोकस केला जातो. मग हळूहळू का होईना मग त्यांचे वर्कआउट्स आम्ही. आणि या सगळ्या गोष्टीमध्ये एकच मी सांगणार की योगा पण तेवढाच महत्वाचा आहे. कारण योगामध्ये सगळ्या टाईपचे स्ट्रेचिंग्स होतात. तुम्ही जे सूर्यनमस्कार करतात त्या सूर्यनमस्कारमध्ये सगळ्या बॉडीच्या स्ट्रेचिंग्स होतात. सो ते जरी तुम्ही केलं, जर तुम्हाला नाही जिमला यायला जमलं, ते जरी तुम्ही घरी केलं, तर हे सगळे प्रॉब्लेम्स जे फेस करतायत लेडीज लोक, ते थोडस त्यांच्या माइंड मध्ये जो इरिटेशन असतो तो थोडा फ्रेशनेस, मेडिटेशन मध्ये थोडस पॉझिटिव्हिटी येतं.
1: अगदी खरं आहे.

0: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात 100.1 मेगाहर्ट्झ वरती आकाशवाणी मुंबई केंद्राची FM गोल्ड प्रसारण सेवा. आणि आज आपण #नवदुर्गा या मालिकेमध्ये फिटनेस मॅनेजर पूनम मांडगावकर यांच्याशी गप्पा मारतोय. आता तुमचं सध्या जिम खूप छान पद्धतीने सुरू आहे, तुम्हाला इतका छान रिस्पॉन्स मिळतोय, आता तुमचे पुढचे प्लॅन्स जे आहेत ते काय काय आहेत?
1: माझं ऍक्च्युली आता असं आहे की मला थोडासा फिटनेस अवेअरनेस द्यायचा आहे. सो माझा असा प्लॅन आहे, थोडे कॉर्पोरेट्समध्ये, स्कूल्समध्ये, कॉलेजमध्ये थोडेसे फ्री सेमिनार्स ठेवायचे की ज्यामध्ये तुम्हाला महत्व कळेल, फिटनेसचा महत्व, डाएटचं महत्व. आणि त्याच्यानंतर माझा असा प्लॅन आहे की थोडेसे सिटीज, वेगळ्या वेगळ्या सिटीजमध्ये मी थोडीशी स्वतःची जिम चालू करायचा प्लॅन चालू आहे, ज्यामध्ये थोडंसं PFC जिम थोडे सगळ्यांच्या घरोघरात पोहोचेल आणि त्यांनाही थोडासा नॉट रिक्वायर्ड की लोक माझ्याच कडे येतील, तेवढ्या लांबून पण पॉसिबल नसतं. म्हणून मग माझं असं आहे की थोडं मुंबई, थोडं पुणे या साईडला थोडंसं चालू करायचा ऍक्च्युअली प्लॅन चालू आहे.
0: वा, किती छान. आणि हे सगळं करत असताना तुमची एक स्ट्रॉंग भक्कम टीम असणं गरजेचं आहे. तर तुमची टीम जी आहे ती किती जणांची आहे आणि तुम्ही सगळं हे कसं वर्कआउट करता?
1: माझी जी टीम आहे ती 3 लेडीज आहेत, 3 ट्रेनर आहेत, 3 मॉर्निंगला असतात, 3 इव्हनिंगला असतात.
0: आणि त्याच तिघी जणी आहेत.
1: येस, ह्या त्याच तिघी आहेत ज्यामध्ये जेव्हा मी ह्याच्यामध्ये फील्डमध्ये आली त्याच लोक आजपर्यंत ते माझ्याच सोबत आहेत. सो मी त्यांना सगळं हे एक्सप्लेन करत असते आणि मग त्यांनी खूप स्वतःला इम्प्रूव्ह केलं स्वतःचं, म्हणजे जे लेडीज लोकांना ऍक्च्युअल रिक्वायर्ड आहेत. सो मी नसतानाही ते त्यांना देतात. सो जे माझे स्टाफ आहेत मी ग्रेटफुल आहे त्यांच्यासाठी की ते ऍक्च्युअली त्यांच्यामुळे मी माझी जिम पुढे नेऊ शकते.
0: नक्कीच.
1: त्यांचं नाव आहे प्रिया मॅम म्हणून आहेत, परत पल्लवी मॅम आहेत, परत राजश्री मॅम आहेत. ह्या सगळ्या जे लेडीज होते त्यांनी माझ्यावरती विश्वास ठेवला म्हणून आज ते लोक स्वतःला घडवू शकतात. आणि असं आहे की पुढे जाऊन ते खूप चांगल्या पद्धतीने लोकांना ट्रेन करतात. म्हणजे माझा जसा पॉझिटिव्ह अप्रोच आहे तसा त्यांचा पॉझिटिव्ह अप्रोच आहे टुवर्ड्स लेडीज लोकांना. सो ते त्यांना रिझल्ट देत राहतात. मी जरी नसली तरी ते खूप चांगल्या पद्धतीने जिम हँडल करतात.
0: किती छान. आणि आता अगदी शेवटचा प्रश्न की आता अवेअरनेस थोडा थोडा का होईना पण वाढताना दिसतोय का? पूर्वीच्या तुलनेत आता किती चित्र बदललेलं आहे आणि पुढे जाऊन हे चित्र बदलणं किती आवश्यक आहे याबद्दल काय सांगाल?
1: आता कसं आहे, थोडंसं सोशल मीडिया थ्रू लोकांना थोडासा अवेअरनेस येतोय, व्यायामचे प्रकार कळत आहेत, किती महत्व आहे हे कळत आहे. सो थोडेसे का होईना पण लोक थोडंसं फिटनेस कडे लक्ष देत आहेत. पण एक फक्त मला सांगायचं आहे की लोक शॉर्टकट कडे पण वळतायत ज्यामध्ये की कमी ह्याच्यात आम्हाला रिझल्ट पाहिजे. लाईक तुम्ही जर डाएटच नाही करणार, तुम्ही माझ्याकडे फक्त 15 दिवस घेऊन येणार. सो त्याच्यासाठी जो आहे मला फक्त एवढंच सांगायचं आहे की तुम्हाला प्रॉपर वे मध्ये वर्कआउट पाहिजे असेल, प्रॉपर लॉंग टर्म तुम्हाला फिटनेस पाहिजे असेल, तर तुमचं वर्कआउट आणि तुमचा डाएट हा असा काही टाइम पिरियड नसतो ज्यामध्ये, कारण की प्रत्येकाची ग्रॅसिपिंग पॉवर वेगळी आहे. प्रत्येक जण लगेचच घेईल, लगेचच त्या कॅपेबिलिटीमध्ये करेल असं नाही. प्रत्येक जणाचे वेगळे वेगळे स्ट्रेंथ असतो. सो आम्ही त्यांना जर त्यांना रिझल्ट पाहिजे म्हणून काही देणार तर ते इंजुरी शेवटी बॉडीला करून देणार. सो आम्ही त्यांना एवढंच एक्सप्लेन करत असतो की तुम्हाला जिम, तुम्हाला डाएट हा खूप महत्वाचा आहे. कारण की मी हे सगळं करत असताना माझ्याकडे ऍक्च्युअली एक क्लायंट होती, ती खूप ज्येष्ठ नागरिक होती आणि तिला पार्किन्सन्सचे इश्यू होते. पार्किन्सन्स मध्ये कसं बॅलन्स जातो बॉडीचा, स्वतःचा चालताना अडखळा येतो. सो ते खूपच डिमोटिवेट झालेले की म्हणजे माझ्याकडनं काही होणारच नाही, त्यांचा आत्मविश्वास

0: सगळा लाईक नव्हताच मी हेच केलेला
1: खूप
0: कमी आत्मविश्वास. मग त्या लोकांना मी त्यांच्यासाठी आपला रेग्युलर वर्कआउट नाही चालणार, मग त्यांच्यासाठी वेगळं वर्कआउट आम्ही डिझाईन केलं, मग त्यांच्यासाठी आहार आम्ही वेगळा डिझाईन केला. ह्याच्यामध्ये फरक त्यांना एवढा जाणवला की तो आता आत्मविश्वासाने स्वतःची घरातली कामं करायला लागले, मग खूप कॉन्फिडन्स आला, तर स्वतःच्या पायावर पण उभे राहिले, ते आउट ऑफ सेटल पण झाले आणि ते अजूनही माझ्या कॉन्टॅक्ट मध्ये आहेत. सो त्यांचं असं आहे की सगळ्यांनाच लाईक शॉर्टकट नसतो, तुम्हाला कधी काही मेडिकल इश्यूज आहेत सो त्याला तर थोडासा वेळ लागतो. सो मला एवढंच सांगायचं आहे की अवेअरनेस म्हणून का होईना स्वतःकडे तेवढं लक्ष द्या, थोडंसं डाईट करा, थोडंसं वर्कआउट करा, का थोडासा वेळ का होईना. आजकाल महिला खूप एक्सक्युजेस देतात की माझ्याकडे वेळच नाहीये, पण आम्ही एवढंच सांगतो की 24 तासामध्ये 20 मिनिटं द्या आम्हाला. 20 मिनिटं स्वतःसाठी तरी देणं खूप इम्पॉर्टंट आहे, कारण की आज जर तुम्ही स्वतःकडे लक्ष नाही देणार तर पुढे जाऊन तुम्हाला खूप तो प्रॉब्लेम फेस करायला लागतो.
1: पूनमताई, सध्या आपली हॅशटॅग नवदुर्गा ही मालिका सुरू आहे, या निमित्तानं तुम्ही सर्व महिलांना काय सांगाल?
0: मी तरी सगळ्या महिलांना हात सल्ला देईन की स्वतःसाठी का होईना थोडासा वेळ काढा, थोडासा फिटनेसकडे लक्ष द्या, थोडासा डाईटकडे लक्ष द्या. डाईटकडे लक्ष देता देता आपल्याला पुढे जाऊन आपली फॅमिली सांभाळायची आहे, सो ते सांभाळायला आपल्याला स्वतः स्ट्रॉंग राहायला पाहिजे. तर ते स्ट्रॉंग राहिल्यासाठी तुम्हाला थोडा का होईना अर्धा तास स्वतःसाठी द्या, आणि जर एकदमच तुम्हाला नाही वेळ भेटत असेल तर तुम्ही थोडंसं चाला, वॉक करा. वॉक करता करता मला एवढंच सांगायचं आहे की तुम्ही मोबाईल वापरू नका, तर मोबाईल वापरताना तुम्ही गाणं कोणतं चालतंय ह्याच्याकडे फोकस करता. सो मला एवढंच सांगायचं आहे की तुम्हाला जर जिमला यायला जमत नसेल, तुम्हाला जर स्वतःसाठी कुठे वेळ बिझी स्केड्यूलमध्ये तुम्हाला नाहीच जमत असेल, तर ऍटलीस्ट थोडंसं वॉकिंग करा, थोडं कार्डिओ वर्कआउट करा, जेणेकरून तुम्ही जे काय खाल्लंय तर थोडंसं तुमचं बर्न होईल किंवा फॅट बर्न हे सगळं होत राहतं बॉडीमध्ये, कारण की फक्त तुम्ही खाणार आणि त्याला काहीच वे नाही देणार तर तो फॅट्समध्येच कन्वर्ट होणार. सो आम्ही एवढंच सांगू इच्छित आहे की तुम्ही स्वतःकडे लक्ष द्या, स्वतःच्या फोकस इन लाईक डाएट कडे लक्ष द्या, थोडासा एक्सरसाइज करा. एक्सरसाइज डाएट हा सगळं थोडासा लाईफ मध्ये एक रुटीन सेट करा, ज्यामध्ये तुम्हाला स्वतःला फ्रेश फील होईल, स्वतःचा जो चिडचिडापण आहे तो कमी होईल, आणि पुढे खूप एन्थुसियास्टिक वे मध्ये तुम्ही खूप स्वतःला बघाल आणि खूप चेंजेस दिसतील तुम्हाला बॉडीमध्ये.
1: नक्कीच नक्कीच.

0: गोल्ड खरा सोना।
1: नवरात्र विशेष हॅशटॅग नवदुर्गा या विशेष कार्यक्रमामध्ये आताच आपण ऐकली आरजे मधुलिका नेरूरकर यांनी फिटनेस मॅनेजर पूनम मांडवकर यांची घेतलेली मुलाखत।
0: गोल्ड खरा सोना।
2: शुरू करें इन्वेस्टिंग का पार्ट।

0: FM Gold, खरा सोना।
1: 100.1 MHz वरती आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची FM गोल्ड वाहिनी। दुपारचे ठीक 12 वाजलेले आहेत आणि रंजक सफर कार्यक्रम सुरू होतोय। या कार्यक्रमामध्ये मी दुहिता सोमण खेर तुम्हा सगळ्या श्रोत्यांचं मनापासून स्वागत करते। सध्या नवरात्र सुरू आहे आणि या नवरात्रीनिमित्त विविध शक्तिपीठं जी आहेत किंवा अगदी लहान लहान गावांमध्ये किंवा मोठ्या शहरांमध्ये असलेली ही जी देवीची मंदिरं आहेत ती अगदी भक्तांनी फुलून गेलेली आपल्याला दिसतात आणि देवीच्या दर्शनाला जायचं म्हणजे बहुतांश स्त्रिया या देवीची ओटी भरण्यासाठी जात असतात। बरं, या देवीची ओटी भरत असताना त्याच्यामध्ये खण, नारळ आणि ज्या ज्या गावांमध्ये किंवा ज्या ज्या भागांमध्ये जशी प्रथा असेल त्याप्रमाणे तांदूळ, गहू, ज्वारी अशा धान्यांचा समावेश केलेला असतो आणि त्याचबरोबर या ओटीमध्ये सौभाग्यालंकार यांचा सुद्धा समावेश असतो। तर मी हे सगळं आज का बोलतीये, आपण रंजक सफरमध्ये नक्की कशाबद्दल बोलणार आहोत, तर असा एक सौभाग्यालंकार आहे जो विविध प्रांतांमध्ये वेगवेगळ्या नावांनी ओळखला जातो पण भारतभरात, केवळ भारतातच नाही तर भारताच्या बाहेरच्या अनेक विदेशांमध्ये सुद्धा या अलंकाराचा पेहराव किंवा पेहनाव केला जातो। ऐकूया त्याच्याबद्दल, पण त्याआधी हे गाणं।

तर ज्या सौंदर्य अलंकाराबद्दल किंवा ज्या दागिन्याबद्दल आज मी बोलणार आहे, तो दागिना आपल्याला विविध रूपांमध्ये किंवा विविध प्रकारच्या घटकांमध्ये तयार केलेला बघायला मिळतो. अगदी पटकन आपल्याला जर कळायचं असेल तर तो दागिना धातू, काच, हस्तिदंतासारखे काही मौल्यवान घटक यांच्यापासून सुद्धा बनवला जातो. आणि अलीकडच्या काळामध्ये काळानुरूप वेगवेगळ्या प्रकारच्या धातूंपासनं, वेगवेगळ्या प्रकारच्या मेटलपासनं किंवा अगदी प्लॅस्टिकपासून सुद्धा बनवला जातो. अर्थातच तुम्हा सगळ्यांचंच लक्षात आलेलं आहे की आज आपण बांगड्यांबद्दल बोलणार आहोत. की कुठल्याही देवीचा, देवतेचा साजशृंगार म्हटला किंवा तिचे अलंकार म्हटले की त्याच्यामध्ये बांगड्यांना अनन्यसाधारण महत्व असतं. देवीच्याच नाही तर कुठलीही भारतीय स्त्री तिच्या साजशृंगारामध्ये बांगड्यांना अनन्यसाधारण महत्व असतं. म्हणजे आज आपण अगदी आधुनिक पेहराव करतो, आधुनिक पोशाख करतो, त्यावेळेला प्रत्येक वेळेला आपण अगदी हातभर बांगड्या भरत नाही, पण एखादं छानसं ब्रेसलेट किंवा कड्यासारखी एखादी सिंगल बांगडी म्हणा किंवा कड किंवा कंगन अशा टाईप मधल्या किंवा अशा प्रकारमधले जे हातात घालण्याचे अलंकार असतात ते मात्र आजही आवर्जून वापरले जातात. बरं, हल्ली अशीही पद्धत आहे की प्रत्येक वेळेला प्रत्येक लग्न झालेली स्त्री किंवा प्रत्येक सौभाग्यवती स्त्री ही हातामध्ये चुडा भरतेच असं नाही. तिच्या तिच्या आवडीनुसार किंवा तिच्या कार्यक्षेत्रानुसार जेही काही तिच्या पेहरावाला सूट होत असेल तशा प्रकारचे कंगन, बांगड्या किंवा कड हे घालण्याचा ती प्रयत्न करत असते. पण भारतीय पोशाख असू दे किंवा इंग्रजी किंवा ज्याला आपण कॉर्पोरेट लुक म्हणतो तर अशा प्रकारचा पोशाख असू दे, तर अगदी बांगड्या कंगन नाही जरी घालता आले तरी एखादं छानसं नाजूक ब्रेसलेट हे तर ती आवर्जून परिधान करतेच. पण आज बांगड्यांबद्दल आपण काही इंटरेस्टिंग माहिती जाणून घेणार आहोत की भारताच्या बाहेर सुद्धा अनेक देशांमध्ये बांगड्या आवर्जून वापरल्या जातात. अर्थात त्या बनवण्याची पद्धत, बनवण्याचे घटक हे वेगळे वेगळे असतात, पण भारताबाहेरही अनेक देशांमध्ये सौंदर्य खुलवण्यासाठी किंवा अलंकार म्हणून या बांगड्यांचा आवर्जून वापर केला जातो. तर ह्या सगळ्याबद्दलच आपण बोलूया या गाण्यानंतर.

भारतामधल्या प्रत्येक प्रांतामधली नववधू जी असते ती वेगवेगळ्या प्रकारचे ज्याला आपण आपल्या महाराष्ट्रामध्ये नववधूचा चुडा असं म्हटलं जातं आणि विशेषतः महाराष्ट्रामध्ये तो हिरव्या रंगाचाच असतो. गुजरात किंवा राजस्थान या प्रांतांमध्ये लाखेच्या बांगड्या घातल्या जातात ज्याच्यामध्ये लाल पिवळे हे रंग आवर्जून वापरले जातात. तर आणखीन थोडं उत्तरेकडे जसजसं आपण जातो तसं उत्तर प्रदेश किंवा पंजाब यासारख्या प्रांतांमध्ये लाल रंगाच्या बांगड्या किंवा त्याच्याचबरोबर पांढऱ्या रंगाच्या बांगड्या यासुद्धा आपल्याला नववधूने परिधान केलेल्या दिसतात. तर थोडं पूर्वेकडे गेल्यानंतर बंगाल आसाम या प्रांतांमध्ये हस्तिदंती बांगड्या वापरल्या जातात आणि कड्यासारख्या त्या जाड असतात ज्यांना शाखापोला असं म्हटलं जातं. बंगालमध्ये पश्चिम बंगालमध्ये शाखापोला वापरण्याचा प्रघात आहे तर ओडिसामध्ये त्याला खोडू असं सुद्धा म्हटलं जातं. तर दक्षिणेकडच्या राज्यांमध्ये म्हणजे कर्नाटक असेल केरळ असेल तमिळनाडू असेल तर इकडे सोन्याच्या बांगड्या घालण्याचा म्हणजे अगदी बारीक किंवा जशा आवडतील तशा पण नाजूक अशा सोन्याच्या बांगड्या नववधू घालण्याचा प्रघात आहे.

0: वाचवणार नाही
1: पैसे वाढवू रे समजून इन्व्हेस्टिंग
2: सेबी कडून इन्व्हेस्टर जागरूकता उपक्रम अधिक माहितीसाठी सेबी इन्व्हेस्टर वेबसाइट वर विजिट करा किंवा सेबी सारथी ऍप डाउनलोड करा.
3: माझ्या बाईकची नॉकिंग कमी झाली आहे.
4: माझ्या कार मधून आता आधीपेक्षा कमी प्रदूषण होतं.
5: माझं स्कूटर काय मस्त पिकअप देते.
6: गाडी कोणतीही असो पेट्रोल E20 असेल तर नॉकिंग कमी होतं. प्रदूषण 40% घटते आणि हाय ऑक्टेनमुळे अमेझिंग पिकअप मिळतो. तुमची गाडी E20 साठी 100% सुयोग्य आहे. भारत सरकारचा उपक्रम तेल विपणन कंपन्यांद्वारे जनहितार्थ जारी.
7: FM Gold, खरा सोना.

भारतामध्ये सर्रास सगळ्याच प्रांतांमध्ये बांगड्या वापरल्या जातात, त्याच्यामुळे विविध प्रांतांमध्ये अनेक बांगड्यांचे कारखाने आहेत. पण भारतामधलं एक असं शहर आहे की जे या काच व्यवसायामुळे किंवा बांगड्यांच्या कारखान्यामुळे ओळखलं जातं आणि म्हणूनच याला एक विशेष ओळख मिळालेली आहे. फिरोजाबाद हे ते शहर आहे. साधारण 200 वर्षांपासून तिथे काचेच्या बांगड्या बनवण्याचा उद्योग सुरू झाला आणि जवळजवळ 35 ते 40 देशांमध्ये आज त्या शहरातून बांगड्या निर्यात केल्या जातात. 90-95 बांगड्या बनवण्याचे कारखाने तिथे आहेत आणि साधारण 250 कोटींची उलाढाल या बांगड्यांच्या व्यवसायामधून होत असते. हजारो लोकांना जिथे रोजगार मिळतो आणि बांगड्या बनवण्याचे विविध टप्पे जे आहेत ते सुद्धा तिकडे अनेकदा पर्यटक सुद्धा या बांगड्यांच्या कारखान्यांना भेट द्यायला जात असतात.

0: खुळा रे खुळा आता वाजव खो खुळा
1: जरा जपून होईल
2: तर अशी बांगड्यांचा उल्लेख असलेली आपल्याकडे अनेक गाणी आहेत म्हणजे मराठीमध्ये तर आहेतच त्याचबरोबर हिंदी चित्रपटांमध्येही आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या ज्या पारंपरिक ओव्या आहेत मग त्या जात्यावरच्या ओव्या असतील किंवा लग्नकार्याच्या निमित्ताने ज्या ओव्या गायल्या जातात म्हटल्या जातात त्या असतील तर त्याच्यामध्येही अनेकदा आपल्याला बांगड्यांचे उल्लेख आढळतात. साधना साप्ताहिकामध्ये 1990 सालाच्या आसपास इंदिरा संतांचा या बांगड्यांवरती एक लेख आलेला होता आणि त्याच्यामध्ये त्यांनी अशा अनेक ओव्यांचा उल्लेख केलेला होता की ज्या जात्यावरच्या ओव्यांमध्ये किंवा लग्नकार्याच्या ओव्यांमध्ये वापरल्या जातात किंवा गायल्या जातात अशा काही ओव्या म्हणजे ग्रामीण भागातल्या अनेक महिला आज सुद्धा असं म्हणतात किंवा ह्या ओव्यांमधनं असं म्हणायची पद्धत होती की जसं कुंकवाचा धनी असं म्हणायची पद्धत आहे किंवा तुमचं मंगळसूत्र म्हणजे अर्थात तुमचा नवरा किंवा तसंच माझ्या चुड्याला दृष्ट लावू नको असा असे उल्लेख सुद्धा अनेक ओव्यांमध्ये आढळतात. तर ही सगळी सौभाग्याची असलेली लक्षणं म्हटली जातात आणि म्हणूनच या प्रत्येक अलंकाराशी त्या पारंपरिक स्त्रियांचं त्यांच्या पतीशी जोडलं जाणं हे सुद्धा तितकंच स्वाभाविक आणि सहज होतं.

0: वाचवणार नाही.
1: पैसे वाढवू रे समूह इन्व्हेस्टिंग समूह.
2: सेबी कडून इन्व्हेस्टर जागरूकता उपक्रम. अधिक माहितीसाठी सेबी इन्व्हेस्टर वेबसाइट वर विजिट करा किंवा सेबी सारथी ऍप डाउनलोड करा.
3: भावा, दररोज 6 ते 7 कोटी वाहनात इंधन भरलं जातं. देशात 23 कोटीहून अधिक गाड्या 2.5 वर्षांपासून E20 वर चालत आहे.
4: सगळं तर एकदम व्यवस्थित चाललंय.
3: तेच तर, काही समस्या असती तर आतापर्यंत समोर आली असती. अफवांवर नाही, तथ्यांवर विश्वास ठेवा.
5: भारत सरकारचा उपक्रम तेल विपणन कंपन्यांद्वारे जनहितार्थ प्रसारित.
6: ACP NDT कानून के विभिन्न प्रावधानों के तहत लिंग जांच करने और करवाने वाले दोनों को 3 से 5 साल तक की कैद और जुर्माने की सजा है.
7: स्वास्थ्य एवं परिवार कल्याण मंत्रालय, भारत सरकार द्वारा जनहित में जारी.
8: यार एक बात बताओ, किसी चीज पर 15-20 साल तक रिसर्च हुई हो, हजारों घंटों तक उसकी टेस्टिंग हुई हो, ऑटोमोबाइल इंडस्ट्री, ARAI, SIAM और BIS जैसी संस्थाओं ने उसे परखा हो, नीति आयोग ने खुद उसके इम्प्लीमेंटेशन की पॉलिसी बनाई हो और फिर उसे पूरे देश में चरणबद्ध तरीके से लागू किया गया हो,
9: तो फिर वो भरोसेमंद ही होगी.
10: बिल्कुल, E20 भी ऐसा ही ईंधन है. वैज्ञानिक रूप से परीक्षित, प्रमाणित और सुरक्षित. भारत सरकार के उपक्रम, तेल विपणन कंपनियों द्वारा जारी.
11: बांगड्यांबद्दल, बांगड्या या अलंकाराबद्दल आणि त्यांचं वेगवेगळ्या प्रकारचं सामाजिक, ऐतिहासिक, भौगोलिक महत्व काय आहे याबद्दल आज आपण बोलतो आहोत. आणि भारतात सगळ्यात जास्त बांगड्यांचं उत्पादन जिथे होतं त्या फिरोजाबादबद्दल सुद्धा आपण जाणून घेतलेलं आहे. आणखीन एक वैशिष्ट्यपूर्ण ठिकाण आहे जे तिकडच्या खास बांगड्यांसाठी ओळखलं जातं, ते म्हणजे अर्थातच महाराष्ट्रातलं एक महत्वाचं शक्तीपीठ अर्थात तुळजापूर. महाराष्ट्रामध्ये सर्वत्र आपल्याला हिरव्या रंगाच्या बांगड्या अर्थात हिरवा चुडा बघायला मिळतो, पण प्रत्येक ठिकाणी असणारा किंवा वापरला जाणारा चुडा हा वेगवेगळ्या प्रकारचा असतो. कधी मुळात कुठल्याही प्रकारची नक्षी नसलेला केवळ हिरव्या रंगाचा असा असतो, तर कधी वर्ख असतो, त्या वर्खाचेही वेगळे वेगळे प्रकार असतात. पण तुळजापूरच्या बांगड्या मात्र वैशिष्ट्यपूर्ण असतात, ज्यांच्यावरती पिवळ्या रंगाचे ठिपके असतात. आणि तुळजापूरच्या तुळजाभवानीची ओटी भरल्यानंतर प्रसाद म्हणून सुद्धा ज्या बांगड्या दिल्या जातात, तर त्या बांगड्या सुद्धा अशाच प्रकारच्या असतात. म्हणून या तुळजापूरच्या हिरव्या बांगड्यांना, ज्यांच्यावरती पिवळे ठिपके असतात, त्यांना विशेष महत्व असलेलं आपल्याला दिसतं.

0: FM Gold, खरा सोना।
1: बांगड्यांविषयी बोलतोय आज आपण रंजक सफर या कार्यक्रमामध्ये। आणि मगाशीच मी तुम्हाला म्हटलं होतं की केवळ भारतातच नाही तर भारताच्या बाहेर सुद्धा अनेक देशांमध्ये बांगड्या आवर्जून वापरल्या जातात, तिकडे त्यांना वेगवेगळ्या प्रकारची नावं सुद्धा आहेत। तर भारताचा शेजारी असलेल्या पाकिस्तान आणि बांगलादेश या देशांमध्ये सुद्धा बांगड्या वापरल्या जातात। बांगलादेशमध्ये चुडी किंवा चुरी, रेशमी चुडी असं या बांगड्यांना म्हटलं जातं। लग्न आणि पहिला बैशाख म्हणजे तिकडचं नवीन वर्ष जे असतं, अशा उत्सवांमध्ये काचेच्या आणि धातूच्या बांगड्या या मोठ्या प्रमाणामध्ये घातल्या जातात। तर पाकिस्तानमध्ये ईद असेल किंवा विवाह सोहळे, इतर वेगवेगळे जे सण असतात, त्या सणांच्या वेळेला तिथल्या महिला रंगीबेरंगी काचेच्या सोन्याच्या बांगड्या आवडीने घालतात। आणि रमजानच्या काळामध्ये बांगड्यांची एक मोठी बाजारपेठच तिथे असते। तर श्रीलंकेमध्ये सुद्धा सिंहली संस्कृतीमध्ये सण आणि पारंपरिक सोहळ्यांमध्ये बांगड्या वापरल्या जातात। नेपाळमध्ये सुद्धा बांगड्या अत्यंत महत्वाच्या मानल्या जातात आणि विशेषतः श्रावण महिन्यात हिरव्या आणि लाल रंगाच्या काचेच्या बांगड्या आणि पोते म्हणजे तिकडचा मण्यांचा एक प्रकारचा हार असतो, तर असे दागिने तिथे परिधान केले जातात।

तर पाकिस्तान, बांगलादेश आणि श्रीलंकेमध्ये बांगड्या वेगवेगळ्या प्रकारच्या वापरल्या जातात. त्याचबरोबर चीन किंवा थायलंड, म्यानमार या भागांमध्ये सुद्धा बांगड्या वापरल्या जातात. दगडापासून बनवलेल्या बांगड्या या चीनमध्ये वापरल्या जातात, ज्याच्यामध्ये जेड म्हणजे एक प्रकारचा हिरवा खडा असतो, तो जडवलेला असतो. उत्तम आरोग्यासाठी, संरक्षणासाठी आणि तिकडे अशी समजूत आहे की चांगल्या नशिबासाठी अशा या बांगड्या परिधान केल्या जातात. तर थायलंड, म्यानमारमध्ये काही आदिवासी आणि पारंपरिक समुदायांमध्ये या अशा प्रकारच्या पितळेच्या जड बांगड्या किंवा कडी घालण्याची पद्धत आहे. तर अरब देशांमध्ये सुद्धा बांगड्या वापरल्या जातात. सोन्याच्या जाड बांगड्या, ज्याला अस्वीर किंवा हब अल हैल असं म्हटलं जातं, तर लग्नाच्या वेळेला किंवा तिथे साजऱ्या केल्या जाणाऱ्या सणांच्या वेळेला तिथे बांगड्या घातल्या जातात. याचबरोबर इजिप्त, सुदान, केनिया इथल्या सुद्धा काही आदिवासी किंवा काही पारंपरिक समूहांमध्ये काच, धातू, मणी अशा वेगवेगळ्या घटकांपासून बनवलेल्या रंगीबेरंगी बांगड्या या तिथल्या संस्कृतीची ओळख म्हणून आजही वापरल्या जातात.

अशी एक आपल्या महाराष्ट्रातल्या स्त्रियांची धारणा असते किंवा समाज मन असं सांगत असतं की कुठल्याही शक्तीपीठाला कुठल्याही देवीच्या दर्शनाला गेल्यानंतर तिकडे हातात बांगड्या भरायच्या असतात, किंवा काही ठिकाणं अशी सुद्धा आहेत की जिकडे उत्तम प्रकारच्या बांगड्या मिळतात म्हणून खास त्या ठिकाणी जाऊन बांगड्या भरल्या जातात. तर अरुणा ढेरे, ज्येष्ठ साहित्यिका डॉक्टर अरुणा ढेरे यांनी अशीच एक शांताबाई शेळके यांची आठवण सांगितली होती. आळंदीला गेलेल्या होत्या त्या साहित्य संमेलनानिमित्त आणि शांताबाईंना माहिती होतं की तिकडे उत्तम प्रकारच्या बांगड्या मिळतात आणि म्हणून त्यांनी अरुणा ढेरेंना सुद्धा सांगितलं की जेव्हा त्यांच्याकडे त्या साहित्य संमेलनाच्या सगळ्या कार्यक्रमांमधनं जेव्हा थोडासा मोकळा वेळ मिळाला तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की चल इकडे उत्तम प्रकारच्या बांगड्या मिळतात तर आपण बांगड्या भरून येऊया, अशी एक गोड आठवण त्यांनी सांगितलेली होती.

0: दगड, धातू, काच, मणी, हस्तिदंत किंवा वेगवेगळ्या प्राण्यांची शिंग, म्हणजे अर्थात हे जुन्या काळामध्ये वापरलं जात होतं. आता या प्राणीजन्य ज्या वस्तू आहेत किंवा घटक आहेत त्यांच्यापासून वापरले जाणारे दागिने फार कमी वापरले जातात, पण तरीही आजही जगभरातल्या विविध आदिवासी प्रदेश जे आहेत किंवा आदिवासी जमाती ज्या आहेत त्यांच्याकडे मात्र अजूनही अशा प्रकारचे दगड, लाकूड किंवा विविध प्राण्यांच्या शिंगांपासून किंवा हाडांपासून तयार केलेले दागिने आजही वापरले जातात. आणि अर्थातच बांगड्यांचा सुद्धा त्याच्यामध्ये समावेश आहे. बरं, आपल्याकडे येणारे जे चित्रपट आहेत किंवा आता नवीन काळामध्ये आपण असं म्हणूया की सोशल मीडियावरती जे काही ट्रेंड येत असतात तर त्याच्यानुसार सुद्धा या बांगड्यांच्या फॅशनमध्ये बदल होत असतात. गेल्या काही काळामध्ये घुंगरू असलेल्या बांगड्या ह्या फार प्रसिद्ध झालेल्या होत्या, किंवा वेल्वेटचा एक थर असणाऱ्या, मग त्या काचेच्या असतील किंवा मेटलच्या म्हणजे कुठल्याही धातूच्या असतील, तर त्या बांगड्यांवरती एक छान असा वेल्वेटचा थर बघायला मिळतो. त्याच्यामुळे त्या बांगड्यांना एक काय म्हणूया असा श्रीमंत अशा प्रकारचा एक लुक येतो असं म्हटलं जातं. तर या अशा सुद्धा बांगड्या काही ट्रेंडमध्ये आलेल्या आपल्याला दिसलेल्या आहेत.
1: गावभर होईल बोभाट विना कारण
2: होऊन दे,
1: हात सोडा.
2: नाही सोडणार.
1: सोडा ना.

12:56 होत आहेत आणि याचबरोबर रंजक सफर कार्यक्रमात आणि एफ एम गोल्डवरच्या आजच्या कार्यक्रमांमध्ये मी दुहिता सोमणखेर इथेच आपला निरोप घेतेय. आपण मात्र ऐकत रहा 100.1 MHz एफ एम गोल्ड वाहिनी. यानंतर ठीक 1 वाजता आपण ऐकणार आहात दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या हिंदी आणि इंग्रजी बातम्या.

0: ઇન્ટરનેટ પ્રતિબંધોની તપાસ અંગેનો અહેવાલ માંગ્યો. કેનેડાના આંતરરાષ્ટ્રીય વેપાર મંત્રી મનિંદર સિદ્ધુએ જણાવ્યું છે કે ભારત અને કેનેડા વ્યાપક આર્થિક ભાગીદારી કરાર પર વાટોઘાટો પૂર્ણ થવાને આરે અને આઈટી અને ઓટો સેક્ટરના શેરોમાં લેવાલીના પગલે ભારતીય શેરબજારમાં તેજી. આકાશવાણી પરથી સમાચાર.
1: આકાશવાણી મુંબઈ. राजश्री आगाशे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. प्रधानमंत्र्यांच्या हस्ते लडाखमध्ये 3,350 कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास कामांचं लोकार्पण. धर्मांतर केलेल्या मागासवर्गीयांना आरक्षणाच्या लाभांवर आपोआप दावा करता येणार नाही असा सर्वोच्च न्यायालयाचा निवाडा. सणासुदीच्या काळात साखरेचा पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी साठ्यावर केंद्र सरकारचे निर्बंध. आणि 23 वर्षाखालच्या कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेच्या ग्रेको रोमन प्रकारात विश्वजीत मोरेची विक्रमी रौप्य पदकाला गवसणी. लडाखला केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषित केल्यानंतर पायाभूत सुविधांच्या विकासाला चालना मिळाल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय. ते आज लडाखमध्ये 3,350 कोटी रुपये खर्चाच्या 5 प्रमुख विकास प्रकल्पांचं दूरस्थ पद्धतीनं उद्घाटन आणि लोकार्पण करताना बोलत होते. लडाखमध्ये आतापर्यंत रस्ते, पूल, नळ जोडणी, हेलिपॅड, बोगदे अशा विविध पायाभूत सुविधांचा विकास झाल्याचं ते यावेळी म्हणाले.
2: लद्दाख की प्रगति और विकास में एक और अध्याय जुड़ रहा है. आज लद्दाख में कई अहम डेवलपमेंट प्रोजेक्ट का लोकार्पण हुआ है. इन परियोजनाओं से कई लोगों का सफर आसान होगा. कहीं बिजली की सुविधाएं बेहतर होगी, कहीं पानी की उपलब्धता बढ़ेगी और हमारी प्राचीन विरासत के संरक्षण को भी नई ताकत मिलेगी.
1: या पायाभूत सुविधांबरोबरच लडाखमध्ये आर्थिक समृद्धी यावी यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील असल्याचं मोदी म्हणाले. या विकासकामांमध्ये लेह इथल्या कुशोक बकुला रिम्पोची विमानतळावर उभारण्यात आलेल्या नवीन प्रवासी टर्मिनल इमारतीचं उद्घाटन, सीमा रस्ते संघटनेनं बांधलेल्या 298 किलोमीटर लांबीच्या निम्मू पदुम दारचा रस्त्याचं लोकार्पण, 9 मेगावॅट क्षमतेच्या हानू लघु जलविद्युत प्रकल्पाचं आणि 66 केव्ही दुहेरी सर्किट असलेल्या 10 हानू खालत्सी पारेषण वाहिनी याचा समावेश आहे. याशिवाय लेहमधल्या सिंधूघाट इथं भारतातल्या पहिल्या पेट्रोग्लिफ संवर्धन उद्यानाचं तसंच हिमसरोवर प्रकल्पाअंतर्गत 40 गावांमध्ये विकसित केलेल्या 40 जलस्रोतांचं उद्घाटनही प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज झालं. छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांच्या हिंसाचारामुळे दिव्यांग झालेल्या आदिवासी नागरिकांना कृत्रिम अवयव आणि इतर मदत सरकार करत आहे आणि त्यांचं जीवनमान सुधारण्याच्या दिशेनं काम करत आहे अशी माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिली. सेवा संकल्प अभियानाअंतर्गत दूरस्थ पद्धतीनं कृत्रिम अवयव वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. भारताने गेल्या दशकभरात संरक्षण उत्पादनांच्या निर्यातीत मोठा टप्पा गाठला असून आज जगभरातल्या सुमारे 100 देशांमध्ये स्वदेशी संरक्षण उत्पादनांची निर्यात करत असल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी म्हटलंय. ते आज नवी दिल्लीत एका वृत्तसंस्थेनं आयोजित केलेल्या परिषदेत बोलत होते. भारतानं 2025-26 मध्ये संरक्षण सामुग्रीच्या निर्यातीत 38,000 कोटी रुपयांचा टप्पा पार केल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. दारुगोळ्याच्या विविध प्रकारांच्या निर्मितीत भारतानं 90% जास्त स्वावलंबन साध्य केलं असून लष्कराच्या शस्त्रसामुग्रीत 175 प्रकारच्या दारुगोळ्यापैकी 159 स्वदेशी असल्याचं ते म्हणाले. गेल्या दशकभरात देशाच्या संरक्षण क्षेत्रानं केवळ आपल्या क्षमतांचा विस्तार केला नाही तर राष्ट्रीय सुरक्षेबाबतच्या दृष्टिकोनातही महत्वाचा धोरणात्मक बदल घडवून आणल्याचं त्यांनी सांगितलं. राष्ट्रीय सुरक्षा मजबूत करून आर्थिक विकासाला चालना देण्याबरोबरच जागतिक सुरक्षा संरचनेत भारताची भूमिका अधिक बळकट करणारी संरक्षण परिसंस्था उभारण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचं त्यांनी सांगितलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून कामाला सुरुवात केली त्याला 25 वर्ष झाली. या काळात ते आधी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून आणि नंतर भारताचे प्रधानमंत्री म्हणून सलग कार्यरत आहेत. जनसेवा ते देशसेवा असा हा प्रवास सेवा आणि सुशासनाच्या मार्गावरून विकसित भारत 2047च्या दिशेनं होतोय. सर्वसमावेशक विकास सामाजिक सक्षमीकरण आणि समर्पण भावाचा हा प्रवास सर्वसामान्यांच्या जीवनात आमूलाग्र

0: बदल घडवून आणत आहे। यानिमित्त विशेष मालिकेत आज आपण जाणून घेणार आहोत वक्फ मालमत्तांच्या व्यवस्थापनासाठी वक्फ विषयक कायद्यात केलेल्या सुधारणांविषयी।
1: इस्लामिक कायद्याअंतर्गत धार्मिक किंवा धर्मादाय हेतूसाठी देणगी म्हणून दिलेल्या मालमत्तेला वक्फ असं म्हणतात। या जमिनीची मालकी अल्लाहकडे हस्तांतरित केली जाते, त्यानंतर कोणालाही त्यावर मालकी प्रस्थापित करता येत नाही, त्याचं व्यवस्थापन वक्फ बोर्डाकडे असतं। भारतात सुमारे 9,40,000 एकर एवढ्या जमिनी अशा प्रकारे वक्फ मालमत्ता आहेत। महाराष्ट्रात 2,00,000 एकराहून जास्त क्षेत्रावर 36,701 वक्फ मालमत्ता आहेत। जगातल्या सर्वाधिक वक्फ मालमत्ता भारतात असून देशात सेनादल आणि रेल्वे यांच्यानंतर सर्वात जास्त मालमत्ता वक्फ बोर्डाच्या अधिपत्याखाली आहेत। देशात अनेक ठिकाणी वक्फ मालमत्तांच्या व्यवस्थापनाबाबत त्रुटी, गैरप्रकार किंवा घोटाळे झाल्याच्याही तक्रारी आहेत। या पार्श्वभूमीवर या मालमत्ताच्या व्यवस्थापनात सुसूत्रता आणि पारदर्शकता आणण्यासाठी वक्फ सुधारणा विधेयक 8 ऑगस्ट 2024 रोजी मांडण्यात आलं। 3 एप्रिल 2025 रोजी लोकसभेने आणि 4 एप्रिल 2025 रोजी राज्यसभेने ते संमत केलं। 5 एप्रिल 2025 रोजी राष्ट्रपतींनी स्वाक्षरी केल्यावर वक्फ सुधारणा कायदा अस्तित्वात आला। देशोदेशी विशेषतः मुस्लिम बहुल देशांमध्ये वक्फबाबत वापरल्या जाणाऱ्या नियमांचाही आधार घेऊन या सुधारणा करण्यात आल्या। सर्वोच्च न्यायालयात या कायद्याला आव्हान देण्यात आलं, मात्र सरसकट स्थगिती द्यायला न्यायालयाने नकार दिला। काही तरतुदी वगळता हा कायदा देशभरात लागू झाला आहे।
0: हिंदू धर्मातून इतर कोणत्याही धर्मात धर्मांतर करणाऱ्या व्यक्तींना मागासवर्गीय प्रवर्गाअंतर्गत आरक्षणाच्या लाभांवर आपोआप दावा करता येणार नाही असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलंय। मद्रास उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात तमिळनाडू सरकारने दाखल केलेली याचिका फेटाळून लावताना न्यायमूर्ती प्रशांत कुमार मिश्रा आणि न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर यांच्या पीठानं हा निर्णय दिला। धर्मांतरापूर्वीच्या जातीमध्ये अनुभवलेला सामाजिक मागासलेपणा धर्मांतरानंतरही कायम राहत नाही, तसंच बिगर हिंदू सामाजिक व्यवस्थेत धर्मांतर केल्यामुळे आपोआप कोणत्याही अधिसूचित मागासवर्गीय समुदायाचं सदस्यत्व प्राप्त होत नाही असं न्यायालयानं यावेळी स्पष्ट केलं। हिंदू, शीख किंवा बौद्ध धर्माव्यतिरिक्त इतर कोणताही धर्म पाळणारी व्यक्ती अनुसूचित जातीचा दर्जा गमावते असं न्यायालयानं सांगितलं। या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर आपल्याला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील। राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। सणासुदीच्या काळात साखरेची साठेबाजी रोखण्यासाठी आणि ग्राहकांना साखरेचा पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी सरकारने साठाविषयक नियमांमध्ये सुधारणा केली। आता साखर व्यापाऱ्यांना फक्त 15 दिवसांपर्यंतच साखर साठवून ठेवता येईल। हे नियम आजपासून 30 नोव्हेंबरपर्यंत लागू राहतील असं ग्राहक व्यवहार मंत्रालयानं म्हटलंय। सुधारित नियमानुसार कोलकाता आणि त्याच्या विस्तारित महानगर क्षेत्रासाठी तसंच आसाममध्ये साठ्याची मर्यादा 2,000 क्विंटल इतकी निश्चित करण्यात आली। नवी दिल्लीत 10 ऑक्टोबर रोजी काँक्रोच जनता पार्टीनं पुकारलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मेट्रो आणि रेल्वे सेवांवर बंदी घालून न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी केंद्रीय गृह सचिव गोविंद मोहन यांनी आज सर्वोच्च न्यायालयासमोर बिनशर्त आणि स्पष्ट माफी मागितली। विद्यार्थी आंदोलनादरम्यान मेट्रो आणि रेल्वे सेवांवर पूर्ण बंदी घालू नये असे निर्देश न्यायालयानं दिले होते। या आदेशाचं उल्लंघन झाल्याप्रकरणी याचिका दाखल झाली होती। लास वेगास इथं सुरू असलेल्या 23 वर्षाखालच्या कुस्ती जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत भारताचा विश्वजित मोरे यानं ग्रेको रोमन प्रकारात विक्रमी रौप्य पदकाला गवसणी घातली। पुरुषांच्या 55 किलो वजनी गटात केवळ एका गुणाच्या फरकानं त्याचं सुवर्णपदक हुकलं। ग्रेको रोमन प्रकारातलं भारताचं हे पहिलंच रौप्य पदक आहे। यापूर्वी विश्वजितनं या स्पर्धेत 2 वेळा कांस्य पदक पटकावलं होतं। देशातल्या डेटा सेंटर्सच्या शाश्वत वाढीसाठी राज्यांना नियोजन करण्यासाठी नीती आयोगाच्या फ्रंटियर टेक हबनं डेटा सेंटर मूल्यांकन आराखडा प्रसिद्ध केलाय। या उपक्रमाचा उद्देश भारतातल्या डेटा सेंटर परिसंस्थेला बळकट करणं आणि कृत्रिम बुद्धिमत्ता, संगणन आणि डिजिटल पायाभूत सुविधांच्या वाढत्या गरजा पूर्ण करायला मदत करणं हा आहे। ठळक बातम्या पुन्हा एकदा। प्रधानमंत्र्यांच्या हस्ते लडाखमध्ये 3,350 कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास कामांचं लोकार्पण। धर्मांतर केलेल्या मागासवर्गीयांना आरक्षणाच्या लाभांवर आपोआप दावा करता येणार नाही असा सर्वोच्च न्यायालयाचा निवाडा। सणासुदीच्या काळात साखरेचा पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी साठ्यावर केंद्र सरकारचे निर्बंध। आणि 23 वर्षा

खालच्या कुस्ती स्पर्धेच्या ग्रेको रोमन प्रकारात विश्वजीत मोरेची विक्रमी रौप्य पदकाला गवसणी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

शशिकांत ओक यांनी गायलेला राग धनश्री आत्ता पण ऐकलात. त्यांना तबल्याची साथ शंतनू किंजवडेकर यांनी आणि हार्मोनियमची साथ विनोद पडगे यांनी केली होती. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. ठीक 3 वाजता प्रादेशिक बातम्या दरम्यान.